सुप्रभात श्रोते हो। मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आज रविवार भारतीय सौर 20 वैशाख शके 1948 अर्थात 10 मे 2026 सकाळची 5:54 होत आहेत। आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत।

0: आपल्याला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे, आपलं नाव गाजवायचं आहे देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन अप्लाय। नव्या आशा, नव्या दिशा,
1: नवी क्षितिज, नव्या वाटा
2: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश,
0: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
1: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30।
0: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।
3: मध्यम लहरी 512.8 मीटर म्हणजेच 585 kHz आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। 6:00 आहेत। श्रोते हो, काही क्षणातच दिल्ली केंद्राच्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 6:05 आपण ऐकणार आहात कार्यक्रम अर्चना। तत्पूर्वी काही क्षणातच बातम्या।
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक के बेंगलुरु में आर्ट ऑफ लिविंग संस्था की 45वीं वर्षगांठ समारोह में शामिल होंगे। श्री मोदी आर्ट ऑफ लिविंग इंटरनेशनल सेंटर में नवनिर्मित ध्यान मंदिर का उद्घाटन

अण्णा जोशी यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकारामांची रचना आपण ऐकत होतात, उषा मंगेशकर यांच्या आवाजात. यानंतर ऐकवित आहोत राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकरांचं भक्तिगीत. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो अर्चना या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ग दि माडगुळकरांची रचना. संगीत होतं राम फाटक यांचं. भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात संत एकनाथांची रचना. संगीत नंदू होनप यांचं.

हा कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे, संदीप उबाळे आणि प्रियंका बर्वे यांच्या स्वरात देशभक्तीपर गीत.

पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वरांची रचना आपण ऐकत होतात, लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, आता अर्चना

रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे, संदीप उबाळे आणि प्रियंका बर्वे यांच्या आवाजात देशभक्तीपर गीत आपण ऐकलत. आणि या गीताबरोबरच अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे चिंतन या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात ऐकवित आहोत संध्या कुथे यांचे दान याविषयीचे विचार. ऐकूया कार्यक्रम चिंतन.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण दान या विषयावर संध्या कुथे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: दान, दान म्हणजे दातृत्व. दा या धातूपासून दान या संस्कृत शब्दाची निर्मिती झाली. दान या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे, तशीच ती व्यापकही आहे. एखाद्या व्यक्तीची मिळकत, विद्या, संपत्ती विना मोबदला दुसऱ्याच्या मालकीची होण्याची विधी प्रक्रिया म्हणजे दान होय. अशी आपल्याला दानाची व्याख्या करता येईल. औदार्याची प्रचिती म्हणजे दान असेही आपल्याला म्हणता येईल. एखाद्याला मदत करताना ती दोन प्रकारात केली जाऊ शकते, एक म्हणजे कर्जरूपात आणि दुसरं म्हणजे दानरूपात. कर्जरूपात केलेली मदत ही कधी ना कधी परत करावीच लागते, प्रसंगी त्यावर व्याजही मोजावे लागते. पण दानरूपात केलेली मदत ही विना मोबदला असते. भारतीय संस्कृती आणि दान यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. दान हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यापुढे दानशूर कर्ण उभा राहतो. आपल्या दारात आलेल्या प्रत्येक याचकाला मोकळ्या हाताने परत न पाठवणारा कर्ण प्रसंगी स्वतःच्या अंगावरचीच कवच कुंडलीही दानात टाकून देतो. दानासाठी जीवाची बाजी लावतो. कर्णाच्या या असीम औदार्यामुळेच इतिहासाने त्याची दानशूर कर्ण म्हणून विशेष ओळख नमूद करून ठेवली आहे. दानाची वेगवेगळी रूपे आहेत. कन्यादान, नेत्रदान, भूदान, सामाजिक योगदान, श्रमदान, बलिदान, अन्नदान, रक्तदान, देहदान आणि ज्ञानदान. या सर्वांवरून आपल्याला दान या शब्दाची व्याप्ती आणि आवाका किती मोठा आहे हे लक्षात आलेच असेल. कवी विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेणाऱ्यानेही कधी देणाऱ्या व्हावे. उद्दत्त भावना कवी विंदा करंदीकर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली आहे. तसे बघितल्यास व्यक्ती हा लालसी आहे. अनेक गोष्टींची लालसा त्याच्या मनात दडलेली आहे. कधी कधी ही लालसा व्यक्तीला वाईट कृत्य करण्यासही भाग पाडते. व्यक्तीच्या मनात असलेली लालसा त्याला शांत बसू देत नाही. मग या लालसेपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग नेमका कोणता? तर तो मार्ग म्हणजे दानाचा. मनशांती मिळवण्याचा मार्ग म्हणजे दान होय. परंतु दान सत्पात्री असावे, म्हणजे चांगल्या मार्गाने प्राप्त मिळकतीतून केलेले असावे. जेथे गरज आहे तेथेच ते करावे. दान देणाऱ्याचा हेतू निर्मळ असावा आणि उदात्त असावा, तरच हे दान सत्पात्री म्हणता येईल. एखादी अपेक्षा ठेवून केलेल्या मदतीला दान म्हणता येणार नाही. आपल्याकडे सर्वसाधारणपणे कुठलेही धार्मिक कार्य केल्यानंतर दक्षिणा देणे हा धार्मिक कार्याचा भाग मानला जातो. दक्षिणा देणे हे एक अर्थाने दानच होय. शर्य तेजम कृतीह दाक्ष दान ईश्वर भावच्चक शास्त्रम कर्म. सर्वच धर्मात दान कर्म सोडू नये असे सांगितले आहे. बौद्ध उपासकही दानम प्रसादह हे बुद्ध वचन मानतात. काय तर प्रत्येकच धर्मशास्त्रात दानाचे महत्व अनन्य साधारण आहे. दान कर्म हे आपल्या संस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आपण सारेच जोपासूयात याच अपेक्षेसह विराम घेते. नमस्कार.
0: श्रोते हो आत्ताच आपण दान या विषयावर संध्या कुथे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकत होतात दान याविषयी संध्या कुथे यांचे विचार. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता ऐकवित आहोत कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमात शेतकरी बंधू ऐकू शकतील ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि

0: चार या विषयावर डॉक्टर उत्कर्ष शाह यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सादरकर्ते असतील संगीता रजपुरे. त्यानंतर परिसर कार्यक्रमात 6:50 आणि दुपारी 2:10 वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा सादरकर्ते असतील सचिन लाडोळे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असेल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो 7:40 मासिक गीतांचा कार्यक्रम स्वरमंजिरी गोविंद सालपे यांचं गीत. गायक साक्षी वासनिक आणि मिलिंद जिभे. संगीत भूपेंद्र सवाई यांचं. निर्मिती सहाय्य अवनिंद्र शेवलीकर आणि सादरकर्ते असतील डॉक्टर विजयसिंग राजपूत. 7:55 सुगम संगीतात छाया वानखेडे यांनी गायलेले भक्तिगीतं. 8:40 मराठी चित्रपट संगीत. 9:00 दैनंदिन सूचनापत्र. 9:05 वृत्तविशेष. 9:10 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो 9:30 मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम प्रसारित होईल. विषय आहे मदर्स डे आणि प्रेग्नन्सी आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर रजनी गुप्ता. सादरकर्त्या संगीता रजपुरे. श्रोतेहो 10:00 आपल्या आवडत्या गीतांचा कार्यक्रम हॅलो मनभावन. सादरकर्त्या मोनाली शेंडे. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 10:45 नवा भारत या कार्यक्रमात विषय आहे प्रधानमंत्री नवोमेश शिक्षण कार्यक्रम. आलेख आशिष सातपुते यांचा. निर्मिती असेल आकाशवाणी नागपूर केंद्राची. 11:00 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:30 इंद्रधनुष या कार्यक्रमात आर्या बनसोड यांचं व्हायोलिन वादन आणि रेयांश ठाकूर यांचं संतूर वादन. सादरकर्ते सतीश रेवे. श्रोतेहो दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. यात सुरुवातीलाच मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 जालना जिल्हा वार्तापत्र सहक्षेपित केलं जाईल. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30 आणि दुपारी 5:02 कार्यक्रम नादब्रह्म. 5:30 युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात तरुणाई मालेत रंगभूमीवरील अभिनय याविषयी प्रतीक सातपुते यांची मुलाखत. सादरकर्ते अतुल साखरकर. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 मुलांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत. 7:15 वृत्तविशेष. माझं घर माझं वावर या कार्यक्रमात 7:30 कीटकनाशक फवारणीमुळे होणारी विषबाधा याविषयी डॉक्टर विजया बाजड यांची मुलाखत. तसंच नवा भारतमालेत अल्पसंख्याकांसाठी शासकीय योजनांविषयी माहिती आणि रामराम मंडळीत श्रोत्यांच्या पत्रांना पोच दिली जाईल. 8:15 लोकसंगीत. 8:30 कार्यक्रम भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेत विद्वान श्री डी श्रीनिवास कर्नाटक यांचं वीणावादन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो आपण ऐकत होतात कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:40 झालेली आहेत. श्रोतेहो आता वेळ झाली आहे शेतकरी बांधवांसाठी असलेल्या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमाची अर्थात कृषीवाणी. आज या कार्यक्रमात ऐकवित आहोत ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. ऐकूया कृषीवाणी.
1: కాస్త

नमस्कार बंधू आणि भगिनींनो, बागायती शेती करत असताना आपल्या गरजेनुसार खरीप, रबी किंवा उन्हाळी हंगामात पिकाला ओलीत करून आपण शेतामध्ये उत्पादन घेत असतो. परंतु ओलितासाठी वापरत असलेलं पाणी हे मात्र चांगल्या गुणवत्तेचं आहे की नाही हे मात्र बघणं गरजेचं आहे. जमिनीच्या भूगर्भात साठणाऱ्या पाण्यामध्ये काही घातक क्षारांचं प्रमाण वाढून भूगर्भातील पाणी हे देखील क्षारयुक्त किंवा मग विम्लधर्मी होऊ शकतं आणि म्हणूनच कालांतरानं ते ओलितासाठी अयोग्य होतं. यासाठीच ओलितासाठी अयोग्य असणाऱ्या अशा समस्यायुक्त पाण्याने आजर आपण सतत ओलित केलं तर त्याचे मातीच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अर्थातच मातीचं आरोग्य आणि ओलिताच्या पाण्याची

0: काही घातक क्षारांचं प्रमाण वाढून भूगर्भातील पाणी हे देखील क्षारयुक्त किंवा मग विम्लधर्मी होऊ शकतं आणि म्हणूनच कालांतरानं ते उलितासाठी अयोग्य होतं. यासाठीच उलितासाठी अयोग्य असणाऱ्या अशा समस्यायुक्त पाण्याने आजर आपण सतत उलित केलं तर त्याचे मातीच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अर्थातच मातीचं आरोग्य आणि उलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता हे संपूर्णपणे परस्पराशी संबंधित आहे. त्याचमुळे शेतीतील आणि पर्यायानं मातीच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम गुणवत्तेचं पाणी देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणं हे फार महत्वाचं ठरतं. शेतकरी बंधूंनो, उलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि योग्यता म्हणजेच ते उलितासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी चार मुख्य मापदंड आहेत. याअंतर्गत उलिताच्या पाण्याचा सामू, क्षारता, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्लोराईड्स, सल्फेट, बोरॉन आणि नायट्रेट्स तर यासारखे गुणधर्म हे त्यामध्ये तपासले जातात. यावरूनच सोडियमचं अधिसूचित गुणोत्तर आणि उर्वरित सोडियमच्या कार्बोनेट्सचे प्रमाण हे काढलं जातं. शेतकरी बंधूंनो, उलिताच्या पाण्यातील विविध गुणधर्म आणि त्यानुसार पाण्याची गुणवत्ता योग्य प्रमाणात आहे की नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. आता एक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो की आपल्या विहिरीचं पाणी किंवा मग कूपनलिकेचं पाणी हे उलितास योग्य आहे की नाही, म्हणजेच चांगले किंवा खराब आहे हे कसं ओळखायचं. तर यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. लक्षात घ्या, शेतातील पाण्याची चव ही खारवट म्हणजेच मचूळ वाटल्यास असं पाणी खराब आहे असं आपण समजावं. ओलित केलेल्या शेतात जमिनीवर पाणी दिल्यानंतर क्षाराचा पांढरा थर जर आपल्याला दिसला तर ते पाणी अयोग्य किंवा खराब देखील असू शकतं. पीक पेरणी केल्यानंतर पाणी दिल्यास पिकाची उगवण ही जर कमी प्रमाणात होत असेल किंवा मग उगवणीनंतर पिकाचे शेंडे हे करपत असतील तर असं पाणी देखील खराब असू शकतं. याशिवाय ज्या शेतामध्ये आपण उलिताचं पाणी हे नेहमीच वापरतो अशा शेतातील जमिनीवर अनवाणी पायाने जर आपण चाललं तर जमीन टणक किंवा टोचल्यासारखी जर वाटत असेल तर आपल्या शेतातील उलिताच्या पाण्याची तपासणी करणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्यावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, उलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि तपासणी करत असताना ही काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर यासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यावा, कशा पद्धतीनं त्यातील द्रव्यांचं प्रमाण आपल्याला बघता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात. आता हवामानाचा अंदाज घेऊया. गेल्या 24 तासात कमाल तापमान 40.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 2.5 अंशानं कमी होतं. किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 2.9 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. तसंच कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात आणि याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे आरोग्यम धनसंपदा आणि परिसर या कार्यक्रमाची. हे दोन्ही कार्यक्रम आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या काय येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात, त्या कारणांमध्ये आपण B12 कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे?
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे, तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळे सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, B12 जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर विटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात, ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलॉसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्पटम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
0: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइड मध्ये काय असतं?
1: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचा टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे पण नर्व्ह अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
0: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं. याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या, असं काही असतं?
1: हो, आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीविटामिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही, ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्स मध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर ॲबनॉर्मल पोझिशन मध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मिडियन नर्व्ह इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्स मध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
0: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शहा आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते. हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत.
1: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल, तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्ट्रेशन सिस्टीम बसवणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे. अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
0: सर याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत.
1: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते. तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
0: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे. त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुनःप्रसारित करण्यात येईल. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: जवळी।
0: हॅलो मनभावन,
2: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
3: श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? सोमवार दिनांक 11 मे 2026 अर्थात उद्या सकाळी 11:10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेह। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुनील गुप्ता। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 256 0101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 11 मे 2026 रोजी अर्थात उद्या सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे। आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र। तेव्हा श्रोते हो, त्वरा करा, तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी। फोन नंबर आहे 0712-254-8271। नव्या आशा, नव्या दिशा,
4: नवी क्षितिज, नव्या वाटा
5: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास,
0: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
4: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
5: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 किलोहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
0: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।
2: श्रोते हो, एक निवेदन। श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266। हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मनभावन।
0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली, विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271। मेल आय डी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत आणि श्रोते हो त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला अभिजात मराठी आपली मराठी. तत्पूर्वी काही क्षणातच प्रादेशिक बातम्या.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतो, थोड्याच वेळात म्हणजे 7:07 मिनिटांनी प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
5: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
4: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
5: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
4: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
5: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं.

हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदु अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकग्नाइज्ड एज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेंझ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले, पण आमचे संबंध कायम आहेत. आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध

आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉ DY पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ PD पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग 3र्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग 3र्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: पुष्पण
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलपण ता पुष्पण आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे
2: टॉफ्यांचा पाऊस रंगीबेरंगी पतंग गोट्या ही मुलं नेमकं काय करतायत कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा येत्या रविवारी अर्थात

0: रात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत। जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
3: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। आमची
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सरतात 558 kHz वर। आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे। सकाळचे 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया दिनविशेष। आज रविवार दिनांक 10 मे। श्रोते हो, चित्रपटांसाठी गाणी लिहिणं हे एकाच वेळी अत्यंत सोपं आणि अवघडही असतं। सोपं अशासाठी की गीतकाराला प्रसंग, त्याची पार्श्वभूमी, गाण्याचा अपेक्षित आशय अशा सगळ्या गोष्टी माहीत असतं। त्याला त्या आशयामध्ये फक्त शब्द भरायचे असतात। हे काम अत्यंत कठीण अशासाठी आहे की एकाच प्रकारच्या प्रसंगावर वारंवार गाणी लिहिण्याचा प्रसंग येतो तेव्हा गीतकार त्यात केवळ शब्दांची जुळवाजुळव करू लागतो, त्याची कला संपते आणि केवळ कुसर शिल्लक राहते। परंतु खरा गीतकार हा एकाच प्रसंगावर वारंवार लिहूनही प्रत्येक वेळी त्यामध्ये नवनवीन शक्यता शोधून काढतो। गीतकार जगदीश खेबुडकर हे अशा काही निवडक गीतकारांपैकी एक होते। हे सांगण्याचं कारण म्हणजे आज 10 मे गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस। श्रोते हो, आज गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस। साधे सोपे परंतु अर्थगर्भ आणि नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य होतं। पिंजरा या चित्रपटासाठी त्यांनी 110 गाणी लिहिली होती आणि राम कदम यांनी त्यांच्यासाठी 135 चाली बांधल्या होत्या। त्यातील 11 गाणी व्ही शांताराम यांनी चित्रपटासाठी निवडली। सुधीर फडके, राम कदम यांच्यापासून ते आजच्या अजय अतुलपर्यंत अनेकानेक संगीतकारांसाठी जगदीश खेबुडकर यांनी सुमारे 3000 गाणी लिहिली। आज त्यांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांना स्वर सुमनांजली। आपण ऐकत होतात दिनविशेष।
5: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
6: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत।
5: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲप

0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी, आपली मराठी.
4: आपली मराठी.
5: अभिजात मराठी.

0: Rocky.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं. आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
2: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे.
1: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
2: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवविद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवविद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्त्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलंय, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक

0: किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात. आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो, म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं, तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे, खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास जो आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ता समीक्षक हा शब्द आला, तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हां, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य हे विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जो जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
1: हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो.
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचं आहे तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झाले तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच हा. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या

0: लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो, अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हा मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. तर या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता
1: असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे.
0: आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात. त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्या अंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जी आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रानं मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम स्वरमंजिरी.

0: गीतकार आहेत गोविंद साल्पे, संगीतकार भूपेंद्र सवाई, गायक कलाकार साक्षी वासनिक, मिलिंद जिभे. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी गोविंद साल्पे यांचं मनोगत आपण ऐकणार आहात.
1: महात्म्यांचं कार्य हे मानवतेकरता दीपस्तंभासारखं असतं. जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे त्यापैकीच एक.

0: साल्पे यांचं मनोगत आपण ऐकणार आहात.
1: महात्म्यांचं कार्य हे मानवतेकरता दीपस्तंभासारखं असतं. जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे त्यापैकीच एक. राजघराण्यात जन्म, सेवेला गजांत वैभव, आणि इतकं असूनही केवळ मानवजन्माच्या उत्थानाकरता त्यांनी गृहत्याग केला. खरं पाहता आपल्या राजपुत्राने चक्रवर्ती सम्राट व्हावं अशी महाराज शुद्धोधन यांची पितृसुलभ इच्छा होती. त्यामुळे दुःख, दैना, वेदना त्यांच्या जवळपासही फटकू नये असा त्यांनी चंगच बांधला. यथावकाश गौतमाचा विवाह झाला, पुत्र जन्मही झाला, पण एक दिवस फेरफटका मारत असतानाच त्यांना आढळलं दारिद्र्य, जरा जर्जर झालेलं शरीर आणि एक प्रेतयात्रा. या दुःखाच्या कारणांनी त्यांना पूर्णतः विषण्ण केलं आणि त्यांनी सर्वसंग परित्याग करून संन्यास घेतला, कठोर तपस्या केली आणि बुद्धही उपाधी मिळवली आणि जगाला पंचशीलाचा मार्ग दाखवला. त्यांनी दाखवलेला मार्गच आपल्याला खऱ्या गंतव्याकडे घेऊन जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुद्धांनी सांगितलेलं पंचशील. अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य आणि व्यसनमुक्ती या पाच तत्वाचा जर आपण अवलंब केला तर मानव जन्म अगदी सुलभ होईल. ही बुद्धाची शिकवण अनेक दिवसांपासून मनात कुठेतरी रुजत होती, आज त्याला शब्दरूप आलं आणि त्यातून हे गीत तयार झालं. सद्यस्थिती बघा, माणसानं अमाप समृद्धी मिळवली तरीही त्याचा लोभ सतत वाढतच आहे, सगळीकडे अशांती पसरत आहे. अशा वेळेस फक्त आणि फक्त बुद्धाचं तत्वज्ञानच आपल्याला तारू शकतं असं मला वाटतं. आणि यासाठी व्यावहारिक माणसानं केवळ बुद्धाच्या पंचशीलाचं जरी पालन केलं ना, आणि हे पंचशील अतिशय सोपं आहे, अहिंसा म्हणजे अकारण प्राणिहिंसा करू नये, अस्तेय म्हणजे वस्तूंचा अपहार करू नये, ब्रह्मचर्य म्हणजे व्यभिचार न करावं, आणि सत्य कधी खोटे बोलू नये, आणि पाचवं आहे व्यसनमुक्ती म्हणजे सगळ्या दुर्व्यसनापासून दूर राहावं. किती सोपी आहेत, याचं जरी पालन केलं ना तरी आपलं मंगल निश्चित आहे. दुसरं कुठलंही कर्मकांड करण्याची अगदी गरजच उरत नाही. मी हेच या गीतातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि आकाशवाणीनं मला संधी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो.

श्रोते हो, आताच आपण मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम स्वरमंजिरी ऐकलात. गीतकार होते गोविंद सालपे, संगीतकार भूपेंद्र सवाई, गायक कलाकार होते साक्षी वासनिक, मिलिंद जिभे. साथ संगत अशी होती तबला प्रमोद बावणे, सिंथेसायझर कवडू गलांडे, ऑक्टोपॅड योगेश हिवराळे, गिटार गजानन गाडे, बासुरी रवींद्र खंडारे. या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं मोनाली शेंडे यांनी. निर्मिती सहाय्य होतं अवनिंद्र शेवलीकर यांचं. सादर करते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

स्वरमंजिरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही रचना गायली होती छाया वानखेडे यांनी. आणि याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.
1: नव्या आशा, नव्या दिशा,
2: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश.
1: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात.
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30.
1: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम.
0: आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 8 श्रोते हो, काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला काही क्षणातच समाचार प्रभात.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग

आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167 गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्रं सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजपा विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठींच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओ

0: विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय विभाग स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नियुक्ती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा निश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड ऍक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असं आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये TBK पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, ऐकवित आहोत मराठी चित्रपट संगीत.

कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या आवाजात सुखाची सावली या चित्रपटासाठी गदी माडगुळकरांचं गीत ऐकू इता होत. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गम्मत जम्मत चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वराडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकरांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

0: लगीन करायचं म्हणते असते खरं आहे ग, पण आई आण बाबा
1: आई कोण बाबा कोण साक्षीदार पाहिजेत तीन

श्रोते हो, यानंतर ऐकवीत आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी, आणि चित्रपट आहे गुपचूप गुपचूप।

श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत ओवाळी ते भाऊराया या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणी नागपूर केंद्र 9 वाजता आहेत.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती खो खो मध्ये महावितरण संघाला विजेतेपद. पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 47व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या 10 वजन गटांमध्ये 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळविले. तर महावितरणाच्या खो खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळविले. एमएससीबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीच्या 10 वजन गटांमध्ये अंतिम सामने झाले. यात विविध गटांनुसार अनुक्रमे विजेते आणि उपविजेते हे याप्रमाणे आहेत. 57 किलो वजन गटात सुदर्शन पाटील महावितरण आणि जर्नेल सिंग हिमाचल प्रदेश, 31 किलो वजन गटात अश्विन मोरे महावितरण आणि सुरेश कुमार हरियाणा, 65 किलो वजन गटात राजकुमार काळे महावितरण आणि अजय कुमार हिमाचल प्रदेश, 70 किलो वजन गटामध्ये रणवीर सिंग पंजाब आणि आनंद नागरगोजे महावितरण, 74 किलो वजन गटामध्ये सुखविंदर सिंग हिमाचल प्रदेश आणि नरेंद्र सिंग

0: पंजाब 79 किलो वजन गटामध्ये अखिल मुजावार महावितरण आणि शेरो सिंग पंजाब 86 किलो वजन गटामध्ये अजय कुमार हिमाचल प्रदेश आणि दीपक कुमार राजस्थान 92 किलो वजन गटामध्ये बलवीर सिंग हिमाचल प्रदेश आणि अरुण गौड हरियाणा तसेच 97 किलो वजन गटामध्ये अमोल गवळी महावितरण आणि मदन कुमार हरियाणा 125 किलो वजन गटामध्ये विजेंदर सिंग हिमाचल प्रदेशचे आणि प्रमोद ढेरे हे महावितरणचे अशा प्रकारे या कुस्ती स्पर्धेत विजेते पद यांना मिळाले. त्यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर यांच्यासह निशिकांत शिंदे विराज कोटमकर महेंद्र पाटील यांनी महावितरणाच्या आक्रमण आणि संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाच्या दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळविला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ आणि मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा 36 विरुद्ध 10 असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा 48 विरुद्ध 28 असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम. 9:05 आणि 10 सेकंद झालेली आहेत. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष. विषय आहे पश्चिम आशियातील परिस्थिती आणि निवेदिका संस्कृती भेलोंडे. ऐकूया वृत्तविशेष.
1: पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे इंधनाची उपलब्धता, सागरी मोहिमा आणि महत्वाच्या क्षेत्रांमध्ये स्थिरता राखण्यासाठी विविध पावलं उचलली आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सध्याच्या इंधन पुरवठा स्थितीबद्दल गेल्या 3 दिवसात सुमारे 87.66 कोटी सिलेंडरचं बुकिंग झालं असून त्यापैकी 97 लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर वितरित करण्यात आले असल्याचं सांगितलं. एकूण व्यावसायिक एलपीजी वाटप संकटपूर्व पातळीच्या सुमारे 70% वाढवण्यात आलं आहे. त्यामध्ये 10% सुधारणा संबंधित वाटपाचा समावेश आहे. 7 मे पर्यंत 50,400 अधिक एलपीजी ग्राहकांनी mypngd.in वेबसाईटद्वारे आपल्या एलपीजी जोडणीचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार आखाती क्षेत्रातील देशांशी संपर्क मोहीम सुरू आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी 7 मे 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीला अधिकृत भेट दिली. यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी 11-12 एप्रिल 2026 दरम्यान UAEला भेट दिली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 25-26 एप्रिल 2026 रोजी UAEला भेट दिली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी 9-10 एप्रिल 2026 रोजी कतारला भेट दिली होती. तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 19 एप्रिल 2026 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान परराष्ट्र सचिवांनी रिम अल हशिमी राज्यमंत्री आणि भारतासाठी विशेष दूत असणारे आणि महामहिम खल्दून अल मुबारक मुबादला गुंतवणूक कंपनीचे व्यवस्थापक

0: व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. परराष्ट्र सचिवांनी राज्यमंत्री आणि भारतासाठीचे विशेष दूत रिम अल हशिमी यांच्यासोबत द्विपक्षीय सहकार्याच्या संपूर्ण स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी व्यापार, गुंतवणूक, आर्थिक सहकार्य, ऊर्जा, संचार संपर्क, संरक्षण आणि सुरक्षा, फिनटेक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि जनसंपर्क या क्षेत्रांमधील सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. दोन्ही बाजूंनी पश्चिम आशिया प्रदेशातील सद्यस्थिती आणि परस्पर हिताच्या इतर प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. परराष्ट्र सचिवांनी रिम अल हशिमी आणि फ्रान्सच्या युरोप मंत्रालयाचे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासचिव मार्टिन ब्रिएन्स यांच्यासमवेत भारत फ्रान्स युएई चौकटीअंतर्गत झालेल्या त्रिपक्षीय बैठकीतही सहभाग घेतला. तिन्ही बाजूंनी त्रिपक्षीय भागीदारीप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आणि निश्चित कालमर्यादेसह एका संरचित आराखड्यावर सहमती दर्शवली. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तसंच प्रयत्नांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित संपर्कात आहे. भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीला प्रतिसाद देण्यासाठी मंत्रालयात विशेष समर्पित नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास वेळेवर मदत पुरवण्यासाठी 24 तास हेल्पलाईन चालवत असून आपल्या नागरिकांना सक्रियपणे मदत करत आहेत. ते स्थानिक सरकारांच्याही निकट संपर्कात आहेत. नियमित सूचना जारी केल्या जात आहेत ज्यामध्ये स्थानिक शासनाच्या मार्गदर्शक सूचना, विमान आणि प्रवासाची परिस्थिती, दूतावास सेवा आणि समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांशी संबंधित माहितीचा समावेश आहे. भारतीय दूतावास रहिवासी भारतीय समुदायाच्या सक्रिय संपर्कात आहे. भारतीय समुदाय संघटना, संस्था, व्यावसायिक गट आणि भारतीय कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधला जात आहे. सरकार या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला उच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे ज्यामध्ये स्थानिक अधिकारी आणि संस्थांशी समन्वय साधणे, दूतावासाची मदत देणे आणि भारतात परत येण्याच्या विनंत्यांसाठी सहाय्य करणे यांचा समावेश आहे.
1: वृत्तविशेष आपण ऐकत होतात. निवेदिका होत्या संस्कृती भेलोंडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण. 9:10 होत आहेत. श्रोते ऐकवित आहोत मराठी चित्रपट संगीत.

लता मंगेशकर यांच्या आवाजात उंबरठा चित्रपटातलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं. यानंतर ऐकवित आहोत जानकी चित्रपटासाठी पुन्हा एकदा लता मंगेशकर यांच्या आवाजात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं गीत आहे सुधीर मोघे यांचं.

आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी, आणि चित्रपट होता धर्मकन्या. कार्यक्रमा शेवटी ऐकत आहोत प्रवीण दवणे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी, स्वर लता मंगेशकर यांचा, आणि चित्रपट आहे शुभमंगल सावधान.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ऐकतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो मन भावन. निवेदन शीतल कोल्हेकर यांचं आणि सादरकर्ते आहेत मोनाली शेंडे. ऐकूया हॅलो मन भावन.
1: हॅलो मनभावन.
2: हॅलो मनभावन श्रोतेहो नमस्कार. आज हॅलो मनभावनच्या सुरमयी प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची रेडिओ मैत्रीण शीतल. तुमच्या आवडीची गाणी आणि गप्पांचा हा कार्यक्रम सुरू करूया, पण त्याआधी इतकंच, सूर्यदेव सध्या जरा रागात आहेत, तेव्हा स्वतःला सांभाळून ठेवा. पाणी किंवा तत्सम पेय जसे की ताक नारळ पाणी सतत पीत राहा. अगदी घरगुती मीठ साखर पाणी सुद्धा चालतं बरं का. आणि हो, लहान मुलांना विशेष आठवणीनं पाणी प्यायला सांगा. हॅलो.
3: हॅलो नमस्कार, पडके बोलते नागपूरहून.
2: नमस्कार, कशा आहात ताई तुम्ही?
3: मी एकदम मजेत आहे. आता उन्हाळा सुरू आहे, आता घरातच बसणं जास्ती आहे.
2: हो, काळजी घ्या.
3: हॅलो मन भावांची.
2: आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
3: हा, तर तेच तुम्हाला सांगते की तशी तर मला सुधीर फडके ह्यांची गाणी खूप मार्मिक आणि खूप छान वाटतात, खूप आवडतात. आणि त्यांच्या बरोबर आमचा एक प्रसंग पण आहे, तर तो थोडक्यात सांगू का?
2: हो हो, अगदी अगदी, खूप छान सांगा ना.
3: मी तेव्हा माझ्या माहिती, म्हणजे माझं लग्न नव्हतं झालं, मी लखनौला होते आई वडिलांबरोबर. तर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं, तर तेव्हा सुधीर फडके म्हणजे बाबूजी तिथे गीत सामायाचा कार्यक्रमाकरता आलेले होते. आणि माझ्या वडिलांनी त्यांना आमंत्रण दिले लग्नाचे आणि घरी जेवायला यायचे. त्यांना खूप आनंद झाला आणि ते आमच्या घरी लग्नाला आले आणि जेवणचा आस्वाद घेतला त्यांनी आणि आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे त्यांना अगदी प्रत्यक्ष आम्ही पाहिलं तेव्हा मी बरीच लहान होते, पण आता मला म्हणजे त्यांची गाणी खूपच आवडतात. तर आज असं आहे की मला एक त्यांचं गाणं आहे, तशी खूपच सगळी चांगली गाणी आहे.
2: हो,
3: एक गाणं आहे त्यांचं आकाशी झेप घे
2: हो पाखरा,
3: तोडी सोन्याचा पिंजरा.
2: हो. आणि

0: अर्थ पण खूप छान आहे ना या शब्दांचा.
1: तर मला हे गाणं फार आवडतं आणि त्यांचा आवाज जणू अगदी मला शिवून जातो एकदम.
0: हो, आणि त्यांची खासियत म्हणजे ते शब्द शब्दाच्या अर्थानुसार त्यांचं उच्चारण असायचं.
1: अगदी
0: आणि
1: अगदी
0: हां, आणि
1: बिलकुल.
0: स श श पोटफोड्या श शहामृग श याचं उच्चारण ते अगदी काटेकोरपणे पाळत असत.
1: खूप खूपच
0: हो
1: सुंदर.
0: हो
1: आणि म्हणजे त्यांना काय, मी आता मी लहान होते प्रत्यक्ष पाहिल्याने ना मला इतकं म्हणजे खूप, आणि मला को
0: बरोबर.
1: इन्सिडेंट असा की माझं नाव पण फडकेच
0: हो हो खरंच आहे, खरं. कुठेतरी खूप छान वाटतं नाही.
1: नागपूरला आले उत्तर
0: हां
1: भारतातून, नागपूर महाराष्ट्रात पहिल्यांदा आले मी.
0: हां, नक्की ऐका आकाशी झेप घेणे पाखरं आहे.

0: हॅलो मन भवन.
1: मी देवानंद कळंबे बोलत आहो, शिल्ली आंबाडी वरून. हॅलो
0: हॅलो, हे गाव कुठे येतं तुमचं?
1: शिल्ली आंबाडी.
0: अच्छा, म्हणजे नागपूरहून किती लांब आहे
1: हे? भंडारा जिल्ह्यामध्ये येतो.
0: अच्छा अच्छा, म्हणजे जवळ आहे.
1: हो,
0: काय म्हणतं, पाऊस पाणी तिकडे?
1: पाऊस पाणी कालचं होतं काही.
0: आता आता पडलेल्या पावसाने धानाच्या शेतीचं नुकसान झालं असेल ना?
1: नुकसान झालं, गारपीट वगैरे पडली इकडे.
0: हो, तुम्ही शेती करता का?
1: नाही मॅडम, मी टेक्निशियन आहे.
0: अच्छा अच्छा, हा हा. काय आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
1: हा नाही, मी हे इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन. हो, दुकान आहे माझी.
0: दुकान आहे? अच्छा,
1: इलेक्ट्रॉनिक्स.
0: बरं, आज कोणतं गाणं ऐकायचंय?
1: मला ते प्रल्हाद शिंदेच्या आवाजामध्ये आहे, आता तरी देवा मला पावशील का भक्तीचं आहे.
0: अच्छा, हा हा हा हा. प्रल्हाद शिंदे ची गाणी आवडतात वाटतं तुम्हाला?
1: हो, मला आवडते, फेवरेट.
0: अगदी अगदी,
1: त्यांचा आवाज
0: छान, पहाडी आवाज आहे. हा,
1: पहाडी आवाज आहे. त्यांचे भरपूर पूर्ण त्यांचे भक्तिगीत वगैरे सर्व छान वाटतात.
0: हो हो, तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूया आपण सगळे.

0: हॅलो मन भावन.
1: नमस्कार ताई,
0: नमस्कार.
1: मी पांडुरंग सुरेशी बोलतोय, सुलय मत्तानगर चाळीसगाव जिल्हा जळगावहून.
0: अच्छा, जळगाव पर्यंत छान.

0: ऐकायला येतो का आमचं ट्रान्समिशन?
1: हो ताई, आणि रेडिओ मध्ये ऐकतो आपलं नागपूर केंद्र.
0: हा हा, पांडुरंगजी काय करता तुम्ही?
1: मी आता सेवानिवृत्त झालेलो ताई. मी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगावला होतो.
0: अरे वा, छान छान. मग आता कोणते कोणते कार्यक्रम ऐकत असता तुम्ही?
1: आमच्याकडे नागपूर, जळगाव आणि पुणे हे केंद्र चांगले ऐकू येतात रेडिओ.
0: वा वा, छान. नागपूर केंद्राचे कोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला?
1: सकाळी आम्ही अर्चना पासून हे जे भक्ती गीत लागतात ना, त्यापासून आपले कार्यक्रम ऐकतो. आपल्या आवडला पत्रव्यवहार असतो आमचा.
0: आज कोणतं गीत ऐकायचंय?
1: तू तिथं मी चित्रपटाचं नाव आहे ताई.
0: हो, छान आहे सिनेमा, तुम्ही बघितलाय का?
1: हो, आणि त्याच्यातलं गाणं आहे शब्दाविना ओठातले कळले मला, हे गाणं आहे ताई.
0: हो हो, खूप सुंदर गाणं आहे. आशय पण खूप छान आहे, शब्द खूप छान आहे.
1: हे गाणं ऐकवा ताई.
0: अगदी अगदी,
1: धन्यवाद.
0: हा हा, ऐकूया तुमच्या आवडीचं.

0: हेलो मन भवन,
1: हाँ नमस्ते मैडम,
0: नमस्कार। कौन श्रोते बोलता है?
1: मैं मंगेश का सर बोलता हूँ मैडम, मानकापुर नागपुर।
0: हाँ बोला मंगेश जी, कैसे आहत तुम्ही?
1: चांगला मैडम।
0: नागपुर आकाशवाणी ऐकता की नहीं?
1: हाँ,
0: काय
1: तर आता
0: करत
1: मला
0: असता
1: प्रीतीचं
0: मंगेश तुम्ही?
1: झुळझुळ पाणी मराठी गाणं ऐकायचं होतं मॅडम।
0: प्रीतीचं झुळझुळ पाणी।
1: हाँ प्रीतीचं झुळझुळ पाणी।
0: हाँ, छान आहे गाणं, ऐकूया
1: हाँ
0: तुमच्या
1: मॅडम,
0: आवडीचं हे गीत।
1: धन्यवाद।

0: हेलो
1: हेलो मन भवन।
0: हेलो मन भवन। हेलो
1: हाँ, कौन श्रोते बोलता है?
0: मैडम, मी अतुल पाटील बोलतो आहे।
1: हाँ अतुल, कसे आहात तुम्ही?
0: मैडम मी छान आहे।
1: कुठून बोलता है तुम्ही? नागपूरून
0: ऐकून
1: बोलता है?
0: हो मैडम, मी नागपूरहून बोलतोय। मी काम प्रायव्हेट बँकेमध्ये काम करतोय।
1: हाँ,
0: काम करता करता तुमचे गाणे ऐकायला खूप आवडतं मला।
1: वाह वाह, खूप छान। कोणते कोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला?
0: मॅम, आपल्या कार्यक्रमांपैकी मला हॅलो मन भावन, मेरी फरमाइश आणि सखी सहेली हे कार्यक्रम खूप आवडतात।
1: छान छान। बरं, उन्हाळा खूप आहे
0: हॅलो,
1: तर तुम्ही काळजी घेताय की नाही? पाणी पिताय की नाही सतत?
0: सध्या पाण्याचं प्रमाण वाढवलंय।
1: हाँ,
0: बघूया आता, उन्हाळा तसा खूप जास्तच आहे।

0: हो, तुम्ही पाणी प्या, घरच्यांना पण सांगा, लहान मुलं असतील त्यांना पण पाणी पिण्याची आठवण करून द्या. पाणी
1: नक्की
0: प्या,
1: नक्की
0: ताक
1: मॅडम,
0: प्या,
1: नक्की
0: नारळ
1: मॅडम,
0: पाणी प्या, है ना.
1: नक्की मॅडम.
0: बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं
1: मॅडम,
0: आहे?
1: गाणं ऐकायचं होतं, गाणं ऐकायचं होतं दुनियादारी मूवी मधलं. टिक टिक वाजत आहे डोक्यात.
0: बरं बरं, चला तुमच्या आवडीचं
1: ओके
0: गाणं ऐकूया आणि श्रोत्यांनाही ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं.

0: हॅलो
1: हॅलो मन भवन.
0: हो नमस्कार, कोण बोलताय आपण?
1: मॅडम, मी आनंद कुत्करमारे बोलतो.
0: कुठून बोलताय?
1: मला नागपूरवरून बोलतो, ग्रीन सिटी 4 वरून.
0: हाँ, काय
1: मला
0: करत
1: गाणं
0: असता
1: ऐकायचं
0: तुम्ही?
1: होतं. हॅलो
0: हॅलो. हाँ
1: मॅडम, मला गाणं ऐकायचं होतं.
0: बरं, कोणतं गाणं ऐकायचंय?
1: ते भातकुलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी, नाही का
0: भातुकुलीच्या
1: ते गाणं?
0: खेळामधली राजा आणि राणी,
1: हां, ते
0: खूप
1: गाणं
0: सुंदर
1: ऐकायचं
0: गाणं
1: होतं.
0: आहे. हाँ,
1: हो.
0: हे गाणं आवडतं म्हणजे गायक आवडतात म्हणून की गाण्याचे शब्द आवडतात म्हणून?
1: नाही, ते गाणं पण आवडतं आणि शब्द पण छान आहे.
0: हो, अर्थ पण खूप छान आहे. हॅलो.
1: ऐकाल ना मॅडम.
0: हो, ऐकूया तुमच्या आवडीचं हे भातुकलीच्या खेळामधली हे गाणं.

हॅलो मनभवन कार्यक्रम आपण ऐकत होतात. तुमच्या आवडीची गीतं ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256001 आणि 2529266. STD कोड नंबर आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या मोनाली शेंडे. तर श्रोते हो, आता मी शीतल तुमची रजा घेते पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.

हॅलो मनभावन, हा आपल्या आवडत्या गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. निवेदिका होत्या शीतल कोल्हेकर आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शिंदे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकवीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू

सिर्फ तुम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलत. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं नागपूर केंद्र. श्रोते हो, 10:45 झालेली आहेत. आता नवा भारत या कार्यक्रमात आज ऐकवीत आहोत प्रधानमंत्री नवोन्मेष शिक्षण कार्यक्रम योजना याविषयीची माहिती. आलेख आशिष सातपुते यांचा आणि निवेदन राखी पाटील यांचं. ऐकूया नवा भारत.
1: श्रोते हो, नमस्कार. नवा भारत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. नवा भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर रविवारी आपण नवनवीन शासकीय योजनांची माहिती जाणून घेत असतो. या योजनांच्या माहितीनं आपल्या ज्ञानात भर पडून आपलं जीवन अधिक सुखकर आपण करू शकतो. तर आजही आम्ही अशाच एका योजनेसह सज्ज आहोत तुम्हा श्रोत्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी. आज आपण विद्यार्थ्यांसाठी एका नवीन योजनेविषयी जाणून घेऊया. ही योजना आहे प्रधानमंत्री नवोन्मेष प्रशिक्षण कार्यक्रम ध्रुव योजना. केवळ पुस्तकी शिक्षणानं ज्ञान मिळत नाही, शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही आयामांचा योग्य विकास म्हणजे शिक्षण, जे की नवोपक्रमाशिवाय शक्य नाही. विद्यार्थ्यांना फक्त वर्गखोलीत ज्ञान न देता त्यांना देशाच्या आकांक्षासोबत जोडलं गेलं पाहिजे. नवोपक्रमाशिवाय संतुलित विकास साध्य होणार नाही. याच विचारांच्या धर्तीवर प्रधानमंत्री नवोन्मेष शिक्षण कार्यक्रम अर्थात ध्रुव या योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा शुभारंभ 2019 करण्यात आला. युवकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे. या ध्रुव योजनेचं सर्वप्रथम कार्यान्वयन बंगळूर येथील इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मुख्यालयातून केला गेलं, जिथून चंद्रयान मोहिमेसहित अनेक प्रेरक अंतराळ कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. विज्ञान, गणित आणि कलाविष्कार या शाखांमधून 60 हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी या योजनेसाठी निवडण्यात येतील. देशातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि पर्यावरण विषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी योगदान मिळवण्याच्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांचं ज्ञान नवोन्मेषी कल्पनाशक्ती आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रती जागरूक करून समाजासाठी योगदान करण्यासाठी प्रेरित करणं हाही या योजनेचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे ध्रुव हे नाव ध्रुव ताऱ्यावरून ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक चयनित विद्यार्थी ध्रुव तारा म्हणून ओळखला जाईल. या 60 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया ही राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अंतर्गत केल्या जाईल. संपूर्ण देशभरातल्या उत्कृष्टता केंद्रांमध्ये निवडक विद्यार्थ्यांना विभिन्न क्षेत्रातल्या तज्ञांद्वारे मार्गदर्शन केल्या जाईल. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड ही सरकारी आणि खासगी शाळेतील इयत्ता 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमधून केली जाते. देशभरातून 60 विद्यार्थ्यांची निवड अशा प्रकारे केली जाते. यासाठी विज्ञान आणि कला शाखेतील प्रत्येकी 30 विद्यार्थी निवड

0: पकडले जातात. या नवोपक्रम शिक्षण कार्यक्रमातून युवा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागेल. त्यांना स्वक्षमता ओळखून त्यानुसार नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरणा मिळेल. यातून त्यांना समाजासाठी आणि देशासाठी सर्वोत्तम कार्य करायला मदत मिळेल. अधिक माहितीसाठी शिक्षण मंत्रालयाच्या www.education.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. श्रोतेहो, आत्ताच आपण नवा भारत या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री नवोन्मेष शिक्षण कार्यक्रम ध्रुव योजना याविषयी माहिती जाणून घेतली. माहितीचे संकलन केलं होतं मोनाली शेंडे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. तेव्हा पुन्हा भेटू पुढील नवा भारत या कार्यक्रमात एका नव्या योजनेसह. तोपर्यंत नमस्कार.
1: नवा भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 10:50 झालेली आहेत. रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना ऐका. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1219 आझाद हिंद एक्सप्रेस, जिची नियोजित वेळ 9:55 होती, ही गाडी 48 मिनिटं उशिरा धावत आहे. 1284 अहमदाबाद पुरी एक्सप्रेस, जिची नियोजित वेळ 10:55 आहे, ही गाडी नियोजित वेळीच धावत आहे. 1279 सिकंदराबाद एक्सप्रेस, 11:05 नियोजित वेळीच. 1297 जयपूर एक्सप्रेस, 11:10 ही गाडी फक्त 6 मिनिटं उशिरा. 16032 अंदमान एक्सप्रेस, 9:05 ही गाडी 2:13 उशिरा धावत आहे. 12809 हावरा मेल, 11:20 ही गाडी नियोजित वेळीच. 12615 11:30 ही गाडी फक्त 10 मिनिटं उशिरा धावत आहे. 12626 केरळ एक्सप्रेस, 11:50 ही गाडी नियोजित वेळीच. 20825 वंदे भारत एक्सप्रेस नियोजित वेळीच नागपूर रेल्वे स्थानकावरून रवाना होईल. 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:55 नियोजित वेळीच. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:10 03252 बंगलोर दानापूर एक्सप्रेस, जिची नियोजित वेळ 12:50 आहे, ही गाडी 12:27 उशिरा धावत आहे. 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:20 नियोजित वेळीच. 03251 दानापूर बंगलोर एक्सप्रेस 12:10 ही गाडी 1:14 उशिरा धावत आहे. 12811 हटिया एक्सप्रेस 1:40 ही गाडी फक्त 7 मिनिटं उशिरा. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:50 नियोजित वेळीच. 20822 पुणे हमसफर एक्सप्रेस 11:25 ही गाडी 2:39 उशिरा धावत आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता हवामानाचा अंदाज घेऊया. गेल्या 24 तासात कमाल तापमान 40.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, ते सरासरीपेक्षा 2.5 अंशानं कमी होतं. किमान तापमान 23.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, ते सरासरीपेक्षा 2.7 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भाग

भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. तसंच कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. श्रोते हो, आता हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची सूचना ऐका. वैभवी दिगंबर हळदे ही 20 वर्षांची युवती राहत्या घरून निघून गेली आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सडपातळ असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची युवती आढळल्यास तिच्या आईला कळवण्यासाठी पत्ता असा आहे: नीलिमा दिगंबर हळदे, पवन सुतनगर, रमना मारुती, नागपूर, किंवा नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. दिया उर्फ राणी प्रफुल्ल जैन ही 21 वर्षांची युवती 26 फेब्रुवारी 2025 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट, बांधा साधारण असून रंग गोरा आहे आणि हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची युवती आढळल्यास तिच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता असा आहे: प्रफुल्ल जैन, गोल बाजार, कामठी, नागपूर, किंवा कामठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. खुशी दिनेश कर्णे ही 21 वर्षांची तरुणी राहत्या घरून निघून गेली आहे. हिची उंची 4 फूट 5 इंच, बांधा मध्यम असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे: संध्या दिनेश कर्णे, राहणार जयनगर, पांढराबोडी, संत रविदास दवाखान्याजवळ, नागपूर, किंवा अंबाझरी पोलीस स्टेशनला कळवावं. आनंद चंद्रशेखर जपतवार हे 48 वर्षांचे गृहस्थ 29 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 2 इंच असून यांच्या गळ्यावर आणि कपाळावर डागाचे निशाण आहेत. यांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. राजनंदिनी पृथ्वीराज हेमने ही 16 वर्षांची तरुणी 25 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 1 इंच, बांधा सडपातळ असून रंग सावळा आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास तिच्या आईला कळवण्यासाठी पत्ता असा आहे: वर्षा पृथ्वीराज हेमने, राहणार प्लॉट नंबर 21, न्यू प्रेरणानगर, तथागत बौद्ध विहाराजवळ, हुडकेश्वर, नागपूर, किंवा हुडकेश्वर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. सलोनी चंदू आजने ही 21 वर्षांची मुलगी 3 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ असून रंग सावळा आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास तिच्या आईला कळवण्यासाठी पत्ता असा आहे: शैला चंदू आजने, राहणार जुना सुभेदार लेआउट, प्लॉट नंबर 38, बँक कॉलनी, हुडकेश्वर, नागपूर, किंवा हुडकेश्वर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सोनम जितेंद्र लांडगे ही 40 वर्षांची महिला 5 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिच्या उजव्या हातावर तीळ आहे. हिला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. संजय केवटराम नेवारे हे 38 वर्षांचे गृहस्थ 24 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 2 इंच. यांच्या उजव्या डोळ्याखाली जुने जखमेचे व्रण आहेत.

यांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात? अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. दसवंती अनिल पंचेसर ही 35 वर्षांची महिला 22 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट बांधा सडपातळ असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास पतीला कळवण्यासाठी पत्ता असा आहे: अनिल हरेलाल पंचेसर, राहणार दीपक लाळे यांच्या घरी, समता नगर, जरीपटका, नागपूर, किंवा जरीपटका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. खुशी किशोर नागरे ही 20 वर्षांची युवती बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच बांधा मध्यम असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिच्या उजव्या खांद्यावर जळल्याचे व्रण आहेत. हिला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशनला कळवावं. प्रवीणा प्रेमल पराते ही 35 वर्षांची महिला 3 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच बांधा जाडसर असून रंग सावळा आहे. चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला मराठी आणि हिंदी या भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास तिच्या पतीला कळवण्यासाठी पत्ता असा आहे: प्रेमल अशोक पराते, राहणार लालगंज बस्तरवाडी शांतीनगर नागपूर, किंवा शांतीनगर पोलीस स्टेशनला कळवावं. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची सूचना आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं नागपूर केंद्र. श्रोते हो, वेळ झाली आहे गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाची.

ए आर रेहमान यांनी गायलेलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूत आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट आहे राजा और रंक.

राजा और रंक या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. यानंतर ऐकवित आहोत तारे जमी पर या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांच्या आवाजात प्रसून जोशी यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

अरिजित सिंग यांनी गायलेलं ABCD 2 चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मयूर पुरी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं सचिन जिगर यांनी. यानंतर ऐकवीत आहोत राऊडी राठोड या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजात समीर यांची शब्दरचना, संगीत साजिद वाजिद यांचं आहे.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं पनाह चित्रपटातलं गीत.

साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पनाह चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल कार्यक्रम संपवून मी आपली रेडिओ सखी मेधा घेते आपली रजा. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं नागपूर केंद्र. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. निवेदिका सारिका पाठक आणि सादर करते सतीश रेवे. ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, महाराणा प्रताप हे राजस्थानातील मेवाडचे सिसोदिया वंशाचे वीर राजपूत होते. इतिहासात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय. आजही आपण त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत असतो आणि त्या आपल्याला साहस, पराक्रम, निडरता आणि मातृभूमीवर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम ह्याची जाणीव करून देतात, नाही का? श्रोते हो, तसं म्हटलं तर भारताच्या इतिहासात अनेक शूर राजे होऊन गेले, पण स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करणारे महाराणा प्रताप ह्यांचे नाव अजरामर आहे. मेवाडचे हे सिंह मुघलांच्या बलाढ्य साम्राज्यासमोर कधीही झुकले नाही. महाराणा प्रतापांचा जन्म 9 मे 1540 कुंभलगडला झाला. त्यांचे वडील महाराणा उदयसिंग दुसरे 1572 ते मेवाडच्या गादीवर बसले. त्यांच्या काळात मुघल बादशहानं संपूर्ण भारत जिंकण्याचा प्रयत्न केला होता. 18 जून 1576 हळदीघाटीच्या मैदानावर महाराणा प्रताप आणि मुघल सैन्यात घनघोर युद्ध झालं. मुघल सैन्य संख्येनं मोठं होतं, तरीही राणा प्रतापांनी प्रचंड शौर्यानं लढा दिला. त्यांचा घोडा चेतक नाही इतिहास घडवला. जखमी प्रतापांना घेऊन चेतकनं मोठी खंदक ओलांडली आणि स्वतःचे प्राण सोडले. युद्धानंतर महाराणा प्रतापांनी जंगलात आश्रय घेतला. मेवाडला वाचवण्यासाठी महाराणा प्रतापांनी 12 वर्ष अरावलीच्या दऱ्याखोऱ्यात काढली. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जंगलामध्ये फार हाल अपेष्टा सुद्धा सहन कराव्या लागल्या. पण त्यांचे मंत्री भामाशहा यांनी स्वतःची सर्व संपत्ती महाराणा प्रतापांच्या चरणी ठेवली आणि पुन्हा सैन्य उभे करण्यास मदत केली. वनवासातनं बाहेर पडून महाराणा प्रतापांनी गनिमी काव्यानं मुघल चौक्या उद्ध्वस्त केल्या. हळूहळू मेवाडचा बराचसा प्रदेश परत जिंकला. फक्त चित्तोड सोडलं तर संपूर्ण मेवाड स्वतंत्र झालं. श्रोते हो, महाराणा प्रताप फक्त एक राजा नव्हते तर स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग होते. मान गमावून जगण्यापेक्षा मरण बरे हा त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देऊन जातो. श्रोते हो, महाराणा प्रतापांना आपण आदरांजली वाहूया आणि त्यांच्या शौर्यातनं आपण प्रेरणा घेऊया.

वा, रेयांशचं संतूर वादन उत्तमच होतं. आणि आता आर्या बनसोड आपल्यासाठी व्हायोलिन वादन सादर करते आहे.

क्या बात है, आर्याचं व्हायोलिन वादन उत्कृष्टच होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर

करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.

इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. निवेदिका होत्या सारिका पाठक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 12 वाजता आहेत. श्रोते हो, आता आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित, पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो वळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ, प्रत्येक सिच्युएशन, जो बदल आहे मायक्रो लेवलचा, त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे, बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेज पर्यंत नेणं हे एक थोडं

0: कसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं, स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे, ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाहीये आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथे येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी, दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा, बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्या ही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही, तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे, विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात, कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं, आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या अगदी गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजच्या पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
0: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही, परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं, TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेजमध्ये येतो. आणि ह्या टीनेजमधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही, कारण ॲज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे, कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही, आणि लादलेलं त्यांना

0: आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्च कोटीच्या वाटतात, कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये टेस्टोटेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो, नव्याने तो इन्क्रीज होतो, त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो, परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझं, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितले असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझं हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात ती हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं, कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो, आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी किंवा सुद्धा प्रवृत्तीला लागतात, म्हणजे त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय, ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं, कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल, आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात, आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांचे अपेक्षा असते समाजाकडनं, त्या अपेक्षा तिथं पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पिअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं, मुलं कम्पेअर करायला लागतात इथे. आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीचे लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी, हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात, मला ह्या ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय, किंवा मला ह्या हिरोसारखंच व्हायचंय, वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस पण तिथं कन्फ्युज स्टेज असते, आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असा नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे ॲज अ ऑब्झर्व.

0: म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना, मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा कैक समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे, परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत, मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
1: बरं.
0: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णयक्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला त्या निर्णयक्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय, मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये, यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपली निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब, तुझ्याच्यानी नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं

0: आपला आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथे येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले, त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत. ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
1: बरोबर.
0: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचंही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथं ऍक्टिव्ह होतो, मुलांना अनुभव मिळतात. आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत, आणि ती पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढं वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लान इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून, हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत, आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे, म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात. पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन,
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय.
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे. पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत.
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही, आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्र वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचा सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर धिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आईवडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक

0: सदस्याला तर जो समजून घेत असेल पण त्याचं शिक्षण नाहीये, म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस
1: होय.
0: पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाहीत.
1: अगदी खरं. आणि आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रूपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठंतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवलंय, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या, मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यानी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्यात की बालकांचं जे बालपण आहे ते जपलं जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा, आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगत फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरून जाईल ते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली फक्त तो प्लॅटफॉर्म आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं त्या संवेदनात अगोदर तुमच्या जाग्या होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील. सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांना आठवा असं मला ह्यावेळी सांगावं असं वाटतं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय आहे. खूप छान मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं. खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्या

0: ही ऋणात मी राहू इच्छिते, कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार, धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे, साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून, विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही, ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
1: बर.
2: आणि माझा आर्ट हा पॅशन होता.
1: बर.
2: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं, त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं, तेव्हा हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो, तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून, इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास, एक तास तरी त्याला द्यायचा, म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते तर ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला, त्याच्यातून हा मी आर्ट थोडं डेडिकेशननी अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केलं की साड्यांवर, फॅब्रिकवर, वेगळे वेगळे फॅब्रिक टी शर्ट कुर्ता

0: किंवा
1: ओके.
0: साडीज ब्लाउजेस आहेत त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची.
1: बर
0: आणि मग
1: बर
0: त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय.
1: अच्छा.
0: मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून,
1: ओके.
0: पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
1: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
0: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर जगासमोर आणण्यासाठी.
1: ओके.
0: 3 वर्ष झाली आता ह्याला.
1: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधला आपण होमटाऊन आहे आपलं, आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता, त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी, त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता, यातला अनुभव काय सांगाल आपण? कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
0: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात, तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे, तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे, किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळे वेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची, पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला, तिथे देशातून विभिन्न कॉर्नर कॉर्नरहून खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळे वेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाही आहे, तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्ही तुम्हाला माहिती असेल, तर ह्या पण खूप आर्ट आहेत जे आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बर बर. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे, नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर, कॅनव्हासवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो, त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्या अशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी, आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रूपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटते की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याचुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे, किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात, किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा, ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमॅटिक डिझाईन, पेंटिंग, सारीज, ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो.

0: असतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली, तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंगमधून तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
0: जसं आपण आधी असत हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही, तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्कमध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचं जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
1: अगदी अगदी. काय सांगाल बरं शिखाजी, की सूरज कोंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच, त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात, तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना, आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल? अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत आपला हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
0: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे.
1: अच्छा.
0: सर्वात आधी माझ्या मैत्रिणींना हे सांगावं असं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना कुठे, ना आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा किंवा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंडमध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती वेअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंडमध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
1: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय.

कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं, तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या

ध्यान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणार असतं. आणि जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते, तेव्हा तेच खरं यश असतं, हो ना.

0: जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे, ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट, जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री केली.
1: म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
0: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होते की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते, आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
1: बरोबर, ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत, जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
0: बरोबर.
1: आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं, ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं, ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
0: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे, की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात, आणि ह्यांना आर्ट संदर्भातमध्ये हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे, आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना येथून माझी एक आर्टिस्ट आहे, तिला मी तिथे घेऊन गेली होती. तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते, तर तिथे यावेळीस तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपरहिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला, तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो, जसं गव्हर्नमेंटचं ओडीओपी स्कीम होता, तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे, आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकता, किंवा असे कसे हे लाकडी टॉईज असतात, किंवा कसे बनू शकतात, किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही, जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते, आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो, आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात, ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत, तर त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारिगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं, नाही का? अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं.

0: काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात, तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
1: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं, पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही, किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवू नये, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, माझ्या वाटी हे काम आलं आहे, आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कंप्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो, तर जसं ती स्वतःवर घेते तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं, हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळणे, पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाही आहे. हा, तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट आहे ना, तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
0: क्या बात है, मस्त. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी कि पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते, नाही का? तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणीनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते, नाही का?
1: बिल्कुल, त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसा तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात, मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं. ते त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
0: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
1: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे, म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम्स अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
0: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की इतक्या आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल परचेसिंगसाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती, या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं.
1: बिल्कुल.
0: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
1: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस, म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या, स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेसमध्ये याचं रुपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास

0: वेद्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
1: बर ओके शिखा आजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं, तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहोत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो, मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
1: थँक्यू.
0: तर थँक्यू, थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगांनी नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष चमकतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का? तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह, याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रीण सीमंतिनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गीतकार, कवी, लेखक ज्यांनी 50 वर्षांच्याहूनही अधिक आपल्या कारकिर्दीमध्ये जवळपास 3-3.5 हजारांहून अधिक मराठी गाणी आणि 250-300 पेक्षाही अधिक चित्रपटांसाठी लेखन केलेलं आहे, असे सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिवस आहे। अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहित असतानाच ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे अतिशय अजरामर झालेलं हे गीत आहे। आणि या गीताबाबत असा एक किस्सा सांगितला जातो की सुरुवातीला ऐरणीच्या देवा तुला आगीन फुलं वाहू दे असा या गाण्यामध्ये उल्लेख होता आणि लता दिदींना तो फारसा काही रुचला नाही आणि त्यामुळे त्या जगदीश खेबुडकरांशी याबाबत बोलल्या तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले की स्वरांच्या अधिक जाणकार तर तुम्हीच आहात, तेव्हा तुम्हाला जो त्याच्यामध्ये बदल हवा आहे तो तुम्ही करून घ्या। आणि मग आगीन फुलं ऐवजी ठिणगी ठिणगी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे असा त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि एक अप्रतिम गाणं आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला अनुभवायला मिळालं। ऐकूया हे गीत, साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत, संगीत दिलं आहे आनंद घन।

जगदीश खेबुडकर हे अनेक वर्ष शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी काव्य लेखनाची आपली आवड जोपासली. त्यांच्या गीतांमध्ये साधेपणा, भावपूर्णता आणि ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला अनुभवायला मिळतं. पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमधून त्यांनी मनसोक्त मुसाफिरी केली असंच म्हणायला हवं आणि आपल्या रसिक श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.

कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, आज जगदीश खेबुळकर यांनी लिहिलेली गाणी आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांचा आस्वाद घेत आहोत.

श्रोते हो, जगदीश खेबुडकरांनी कविता, कथा, नाटकं आणि दूरदर्शन मालिकांसाठी सुद्धा लेखन केलं. अगदी त्यांच्या शेवटच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा त्यांनी गीतलेखनाचं कार्य केल्याचं सांगितलं जातं. त्यांची ही गाणी अनंत काळपर्यंत लोकप्रियच राहणार आहेत आणि आपल्याला मंत्रमुग्ध करीत राहणार आहेत. ऐकूया पुढचं गीत पिंजरा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकरांचं हे गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

श्रोते हो, जगदीश खेबुडकरांना महाराष्ट्र शासनाचा तब्बल 11 वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आणि जवळपास 60 अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. जगदीश खेबुडकर यांना आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मानाचा मुजरा ऐकूया.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुढचं गीत धाकटी बहीण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, गीतकार अर्थातच जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय

0: महामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगाव वेत्री कळगम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय. TVK येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय. आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडेबेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होतीय. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज

0: न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JT वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणी

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 1:40 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12:86% तर 10:85% निकाल आणि घनसावंगी ITIचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
2: यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जालना जिल्हा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील, बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 AI फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. खतं आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. जालना जिल्ह्याचा 12वीचा एकूण निकाल 86.17% इतका लागला आहे. निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91% तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे. दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1,299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकालही जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या एकूण 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी एकूण 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे. नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ITI हा मानाचा पुरस्कार मुंबई

0: स्वीकारला. जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

श्रोतेहो, दुपारचं 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया दशरथ राऊत यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली मोहन सामंत यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम

समाप्त झाला हा कार्यक्रम. आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचं 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सेंट ऑफ अ वुमन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: मी का मरू नये याची दोन कारणं सांग. आत्महत्या करू पाहणारा निवृत्त सेनाधिकारी कर्नल फ्रँक स्लेड चार्ली सिम्सला म्हणतो, पहिलं कारण म्हणजे तुम्ही सर्वोत्कृष्ट टँगो डान्सर आहात आणि दुसरं म्हणजे तुम्ही फेरारी चालवता तशी कुणालाच चालवता येत नाही, चार्ली म्हणतो. मार्टिन ब्रेस्ट दिग्दर्शित 1992 सालच्या सेंट ऑफ अ वुमन या हॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटातील हा कसोटीचा प्रसंग. शाळेला सुट्टी लागते, बड्या बापाच्या मुलांचे सुट्टीतले बडे बेत आहेत. स्कॉलरशिपवर शिकणारा चार्ली सुट्टीतील नोकरी करून पैसे मिळवणार आहे. तो या बड्या बापाच्या मुलांच्या उपद्व्यापांपासून दूरच आहे, पण अपघातानंच तो आणि जॉर्ज या उपद्व्यापांचे साक्षीदार ठरतात. हेडमास्तर दोघांना धारेवर धरतात, नावं सांगितलीस तर स्कॉलरशिपसाठी तुझी शिफारस करण्यात येईल असंही चार्लीला म्हणतात. पुढील शिक्षणाचं त्याचं भविष्य आता या प्रकरणावर अवलंबून आहे. सुट्टीतील नोकरी म्हणजे तऱ्हेवाईक, लहरी, माणूस घाण्या, दृष्टीहीन अशा कर्नलची काळजी घेणं. जमणार नाही असं वाटून परत जाण्यासाठी तो निघतो. त्या प्रत्येक वेळी कर्नल त्याला थांबवतो. कर्नलचा पुतण्या चार्लीला तुच्छतेनं वागवतो तेव्हा कर्नल महाशय सरळ पुतण्याची कॉलरच धरतात. कर्नलचं हे नवच रूप चार्ली पुढच्या पेचाविषयी त्याला कळतं. तो म्हणतो, हेडमास्तरांच्या सूचनेनुसार वागला नाहीस तर आई आणि सावत्र बापाप्रमाणेच तुला गरिबीत जगावं लागेल. पण चार्ली त्याला नकार देतो. रेस्टॉरंटमध्ये प्रियकराची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला कर्नल टँगो शिकवतो. फेरारीसारख्या श्रीमंती गाडीतून फिरणं हे चार्लीसाठी अशक्य गोष्ट, पण दृष्टीहीन कर्नल त्याच्यासाठी फेरारी भाड्यानं घेतो आणि भंदाट वेगानं चालवतो. कर्नल चार्लीचा बापच बनतो. चार्ली हे सारं निरखतोय. स्त्रिया हा कर्नलचा वीक पॉइंट. वासावरून तो त्यांचं नेमकं वर्णन करतो, स्त्री सहवासाचं काव्यात्मक वर्णन करतो. प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात कधीच कोणतीही स्त्री नव्हती. त्याचं एकाकीपण चार्लीला जाणवतं. कर्नलला आपल्या आत्महत्येचा बेत प्रत्यक्षात उतरवायचा आहे. तो चार्लीला परत जा म्हणतो, पण चार्ली आता ऐकणार नाही. स्वतःवर गोळी झाडू पाहणाऱ्या कर्नलच्या हातून तो पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. झटापट होते. अखेर कर्नल चार्लीपुढे हरतो. चार्लीजवळ तो आपलं मन मोकळं करतो. सुट्टी संपते. दोघं एकमेकांचा निरोप घेतात. शाळेत डिसिप्लिनरी कमिटीपुढे चार्ली आणि जॉर्ज यांचा निवाडा सुरू होतो. जॉर्जनं आपली बाजू मांडण्यासाठी बापाला बोलावलंय. बाप शाळेला आर्थिक मदत करणारा बडा असामी. जॉर्ज निर्दोष सुटणार तर चार्लीला शिक्षा म्हणून पुढील शिक्षणापासून वंचित राहावं लागणार. अशावेळी दृष्टीहीन कर्नल अनपेक्षितपणे सभेत येतो. म्हणतो, थांबा. हेडमास्तर म्हणाले की ही शाळा नेतृत्व निर्माण करणारी शाळा आहे. शिष्यवृत्तीचं आमिष नाकारून चार्लीनं आपल्या दृढ चारित्र्याचाच परिचय दिला आहे, तर जॉर्ज बापाच्या मागे लपला आहे. चार्ली जिंकतो. चार्लीच्या रूपात कर्नललाही जगण्याचा हेतू मिळालेला आहे. भिडस्त चार्ली आणि फटकळ कर्नल या दोन व्यक्तिरेखांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत नकळत निर्माण होत जाणाऱ्या संवेदनशील नात्याचा हा आलेख तेवढ्याच नकळत प्रेक्षकांच्या मनाचीही पकड घेतो. अनेक वर्षांनी अल पचिनो या अभिनय सम्राटाचं पुनरागमन त्याची ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका विसरता न येणारी अशीच आहे.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सेंट ऑफ अ वुमन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: परस्पराशी संबंधित.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
0: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, बागायती शेती करत असताना आपल्या गरजेनुसार खरीप, रबी किंवा उन्हाळी हंगामात पिकाला ओलीत करून आपण शेतामध्ये उत्पादन घेत असतो. परंतु ओलितासाठी वापरत असलेलं पाणी हे मात्र चांगल्या गुणवत्तेचं आहे की नाही हे मात्र बघणं गरजेचं आहे. जमिनीच्या भूगर्भात साठणाऱ्या पाण्यामध्ये काही घातक क्षारांचं प्रमाण वाढून भूगर्भातील पाणी हे देखील क्षारयुक्त किंवा मग विम्लधर्मी होऊ शकतं आणि म्हणूनच कालांतरानं ते ओलितासाठी अयोग्य होतं. यासाठीच ओलितासाठी अयोग्य असणाऱ्या अशा समस्यायुक्त पाण्याने जर आपण सतत ओलित केलं तर त्याचे मातीच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अर्थातच मातीचं आरोग्य आणि ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता हे संपूर्णपणे परस्पराशी संबंधित आहे. त्याचमुळे शेतीतील आणि पर्यायानं मातीच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम गुणवत्तेचं पाणी देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणं हे फार महत्वाचं ठरतं. शेतकरी बंधूंनो, ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि योग्यता म्हणजेच ते ओलितासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी चार मुख्य मापदंड आहेत. या अंतर्गत ओलिताच्या पाण्याचा सामू, क्षारता, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्लोराईड्स, सल्फेट, बोरॉन आणि नायट्रेट्स तर यासारखे गुणधर्म हे त्यामध्ये तपासले जातात. यावरूनच सोडियमचं अधिसूचित गुणोत्तर आणि उर्वरित सोडियमच्या कार्बोनेट्सचे प्रमाण हे काढलं जातं. शेतकरी बंधूंनो, ओलिताच्या पाण्यातील विविध गुणधर्म आणि त्यानुसार पाण्याची गुणवत्ता योग्य प्रमाणात आहे की नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. आता एक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो की आपल्या विहिरीचं पाणी किंवा मग कूपनलिकेचं पाणी हे ओलितास योग्य आहे की नाही, म्हणजेच चांगले किंवा खराब आहे हे कसं ओळखायचं. तर यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. लक्षात घ्या, शेतातील पाण्याची चव ही खाती आपण लक्षात घेतल्या पाहिजे. लक्षात घ्या, शेतातील पाण्याची चव ही खारवट म्हणजेच मचूळ वाटल्यास असं पाणी खराब आहे असं आपण समजावं. ओलीत केलेल्या शेतात जमिनीवर पाणी दिल्यानंतर क्षाराचा पांढरा थर जर आपल्याला दिसला तर ते पाणी अयोग्य किंवा खराब देखील असू शकतं. पीक पेरणी केल्यानंतर पाणी दिल्यास पिकाची उगवण ही जर कमी प्रमाणात होत असेल किंवा मग उगवणीनंतर पिकाचे शेंडे हे करपत असतील तर असं पाणी देखील खराब असू शकतं. याशिवाय ज्या शेतामध्ये आपण ओलिताचं पाणी हे नेहमीच वापरतो अशा शेतातील जमिनीवर अनवाणी पायाने जर आपण चाललं तर जमीन टणक किंवा टोचल्यासारखी जर वाटत असेल तर आपल्या शेतातील ओलिताच्या पाण्याची तपासणी करणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्यावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि तपासणी करत असताना ही काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर यासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यावा, कशा पद्धतीनं त्यातील द्रव्यांचं प्रमाण आपल्याला बघता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय आज।

0: संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csu@gmail.com.
1: आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण B12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे?
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळे सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, B12ची जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर विटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्टम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
0: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइड मध्ये काय असतं नेमकं?
1: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचा टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे पण नर्व्ज अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
0: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं, याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या, असं काही असतं?
1: हो, आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीविटामिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं, पण कम्प्लिटली जात नाही. ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्समध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर ॲबनॉर्मल पोझिशनमध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मिडियन नर्व इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्समध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
0: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत?
1: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्टरेशन सिस्टीम बसविणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे, अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
0: सर याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
1: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
0: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून ऐकू शकता. यानंतर थोड्याच वेळात

0: साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्ज वरही आहे। आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। दुपारचे 2:30 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार वनमाला दीक्षित यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन, राग शंकराभरणम, ताल आदिताल। त्यांना मृदंगमची साथ केली आहे सतीश कृष्णमूर्ती यांनी। ऐकूया कलाकार वनमाला दीक्षित यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शंकराभरणम।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आपण ऐकत होतात कलाकार वनमाला दीक्षित यांनी कर्नाटक शैलीमध्ये व्हायोलिनवर वाजवलेला राग शंकराभरणम. त्यांना मृदंगमची साथ केली होती सतीश कृष्णमूर्ती यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र. प्रतीक्षा करूया.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, बीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती

0: पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपा चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणाऱ्या दोन कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंद इथे सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षांखालील गटात 30-33 वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला तर 37-43, 43-46, 48-61, 61 आणि 64 वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 3:30 हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7:30 हा सामना सुरू होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची

ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात ठळक घडामोडींनी.
1: नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. TVKला येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुडुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमी

0: पूजन आणि उद्घाटन केलं. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडीबेल्लूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित करणार आहे. यावर्षी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित शिक्षणाचा दृष्टिकोन बळकट करणारा भारतीय संकेत भाषा हा उपक्रमही राबवला जाणार आहे. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं प्रश्न विचारले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 5:27 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz. आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत. कर्नाटक संगीतात मध्ये आज ऐकणार आहोत नलिनी दिनेश यांचं गायन. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे कृष्णा नटराजन यांनी. मृदंगम साथ NS कल्याण रमण यांची. राग आहे यदुकुला कांबोजी, पूर्व कल्याणी आणि तिलंग. ताल आहेत आदी रूपक एक ताल. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत, नलिनी दिनेश यांचं गायन.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं आणि माहिती स्त्रोतांचे नानाविध प्रगत पर्याय पुढे असले, तरीही आकाशवाणीची जागा ही अजूनही अबाधित आहे. आपल्या बहुजन हिताय

0: पूजन सुखाय या उदात्त आदर्शाला अनुसरूनच आकाशवाणी ही सर्वांचं मनोरंजन करतानाच सर्वांच्या ज्ञानातही भर घालते आणि सोबतच जगातील सुरू असलेल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण घडामोडींना वेळोवेळी आपल्यापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचवत तळागाळातल्या गावखेड्यातल्या दुर्गम भागातल्या पासून ते कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक रहिवाशाला या जगाशी जोडून ठेवते आणि यात महत्वाची भूमिका बजावते आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग जो सर्व प्रमुख भाषा आणि बोली भाषांमध्ये बातम्या आणि विचार प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे देशातील पहिले बातमीपत्र म्हणजे न्यूज बुलेटिन हे 23 जुलै 1927 रोजी बॉम्बे स्टेशन वरून भारतीय ब्रॉडकास्टिंग कंपनी या खासगी कंपनीच्या अंतर्गत प्रसारित झालं होतं. मार्च 1930 नंतर प्रसारण हे भारत सरकारच्या थेट नियंत्रणाखाली आलं. या सेवेला भारतीय राज्य प्रसारण सेवा असं नाव देण्यात आलं आणि 8 जून 1936 रोजी तिचं नाव ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलं. वृत्त प्रसारणात खरी प्रगती जानेवारी 1936 नंतर झाली, जेव्हा दिल्ली स्टेशन वरून पहिलं वृत्त बुलेटिन 21 जानेवारी 1936 रोजी प्रसारित झालं. मग 1 ऑगस्ट 1937 रोजी सेंट्रल न्यूज ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली, ज्यात पहिले वृत्त संपादक म्हणून श्री चार्ल्स बार्न्स यांनी पदभार स्वीकारला. 1945 पर्यंत केंद्रीय वृत्त संस्था विविध भारतीय भाषांमधील तसंच बाह्य सेवांमध्ये बातम्यांचं बुलेटिन हाताळत होती. मग स्वातंत्र्यानंतर तर आकाशवाणीचं वृत्त प्रसारण प्रमाण आणि दर्जा दोन्ही मध्ये वाढलं. मग राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रांवर अधिक भर देण्यात आला. अशी ही आकाशवाणीची वृत्त सेवा स्थापनेच्या 90 वर्षांनंतरही अविरत अखंडितपणे प्रत्येक बातमी ही पारदर्शक आणि निष्पक्षपणे सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. आणि म्हणूनच माहितीचा महापूर सर्वत्र असतानाही प्रत्येक व्यक्तीला भारतीयाला आकाशवाणीनं पुरवलेली माहिती बातमी ही निसंदिग्धपणे विश्वासार्हच वाटते आणि प्रत्येक भारतीयाचा आकाशवाणीवरचा हा विश्वासच आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला दृढता देतं, बळ देतं. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण समृद्धी शेनमारे हिच्यासह.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या.
0: मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी समृद्धी शेनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, सुरू करूया प्रवास वेध विश्वाचा मालिकेचा आणि जाणून घेऊया लक्षवेधक घडामोडी जगभरातल्या. मित्रांनो, यंदा आपल्याला देशाच्या एका अतिशय महत्वपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेऊन देशाच्या विकासात आपलं मोलाचं योगदान द्यायचं आहे. ही प्रक्रिया आहे भारताची जनगणना 2027. जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीची अधिकृत मोजणी. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. यापूर्वीची जनगणना 2011 झाली होती आणि त्यानंतर 2021 होणारी जनगणना काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली. आता हीच प्रक्रिया 2026-27 दरम्यान पूर्ण होणार आहे. यंदा भारताची जनगणना भारताच्या इतिहासातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. यामध्ये मोबाईल ऍप्स आणि ऑनलाईन प्रणालींचा वापर करून माहिती गोळा केली जाणार आहे. यंदाच्या जनगणना प्रक्रियेचे 2 प्रमुख टप्पे असणार आहे. पहिला टप्पा म्हणजे घरगणना, ज्यात प्रत्येक घराची माहिती घेतली जाणार आहे. या टप्प्यात घरातील सुविधा, पाणी, वीज, निवासाची स्थिती यासारखी माहिती गोळा केली जाईल. हा टप्पा यावर्षी 16 मे ते 14 जून या दरम्यान पार पडणार आहे. आणि दुसरा टप्पा म्हणजे लोकसंख्या मोजणी. या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची माहिती घेतली जाईल, जसं की नाव, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, वैवाहिक स्थिती. आणि हा टप्पा पुढल्या वर्षी 2027 सुरुवातीला पूर्ण केला जाईल. मित्रांनो, या जनगणनेचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस नागरिकांना स्वगणना करता येणार आहे, म्हणजे स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन भरता येणार आहे. याला सेल्फ एन्युमरेशन असं म्हणतात आणि नागरिकांना ही स्वगणना 1 मे

15 मे दरम्यान करता येणार आहे. ही स्वगणना sc.census.gov.in या अधिकृत पोर्टल वरून करता येणार आहे, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. मित्रांनो, जनगणनेचं महत्व खूप मोठं आहे. या माहितीच्या आधारे सरकारला शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, पायाभूत सुविधा या संबंधीच्या विविध योजना तयार करण्यात मदत होते. जनगणना ही केवळ आकडेवारी नसून ती देशाच्या विकासाचा महत्वाचा पाया आहे. प्रत्येकानं योग्य आणि अचूक माहिती देणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी योग्यपणे पार पाडल्यास देशाच्या विकासात निश्चितच आपला खूप मोठा हातभार लागेल. मित्रांनो, अलीकडेच नवी दिल्ली इथं सूर जोर्जना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. भारतीय शास्त्रीय संगीतातील महान योगदानाचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. यंदाच्या या सोहळ्यात भारताच्या समृद्ध संगीत परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आयुष्यभर केलेल्या समर्पणाबद्दल सुमित्रा गुहा आणि पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यांसारख्या प्रख्यात गायकांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, सूर ज्योत्सना पुरस्कार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्टतेला सन्मानित करण्यासाठी एक महत्वाचा सन्मान आहे. हा पुरस्कार ज्योत्सना दरडा यांच्या स्मरणार्थ स्थापित करण्यात आला असून त्यामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. भारतीय संगीतातील उत्कृष्टतेला मान्यता देणं, तरुण आणि उद्योन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देणं, तसंच पारंपरिक संगीत प्रकार भावी पिढ्यांसाठी जतन करणं हे या पुरस्काराचं मुख्य उद्दिष्ट आहे. आताच आपण वेध घेतलाय जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा. अशाच घडामोडी जाणून घेत राहण्यासाठी भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत आजच्या वेध विश्वाच या मालिकेतून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते.

0: मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण समृद्धी शेनमारे हिच्यासह. मित्रांनो, आता ऐकूया तरुणाई ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह.
1: नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मंचावर पडदा उघडतो, लाईट येतो आणि काही क्षणातच कलाकार आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना एक वेगळ्या जगात घेऊन जातो. रंगभूमी ही केवळ मनोरंजनाची जागा नाही, तर ती आहे विचार, भावना आणि समाजाशी संवाद साधण्याचा प्रभावी माध्यम. तर मित्रांनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या तरुणाई या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत रंगभूमीशी नातं जपणारे एक तरुण अभिनेता प्रतीक सातपुते. प्रतीक सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागात MFA ड्रामाचे शिक्षण घेत आहेत. सोबतच त्यांना CCRT मधनं स्कॉलरशिप ड्रामासाठी सुद्धा अलॉट झालेली आहे आणि रंगभूमीवर अभिनयाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्या अभिनय प्रवासाबद्दल रंगभूमी

0: असलेल्या नात्याबद्दल आणि आजच्या तरुणांसाठी थिएटरचं महत्व काय आहे याबद्दल आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तर प्रतीक, मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: सर. मला सांगा की सर्वप्रथम थिएटरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा निर्माण झाला?
1: थिएटरमध्ये बघायला गेलं तर ऍक्च्युली मला अगोदरपासून कहाणी म्हणजे जे आपण मी कार्टून जास्त बघायचो
0: आणि
1: कार्टून मध्ये जसं सगळ्यात जास्त मला आवडायचं ते त्यांचा कहाण्या. तर मला मग एक लहानपणी एक अशी इच्छा होती की मला एक स्केच आर्टिस्ट बनायचं आहे.
0: okay.
1: ज्याने की मी कार्टून बनवलं पाहिजे अँड ऑल. तर मी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती काढली. मग नंतर मला माहिती पडलं की ते एक वेगळीच फील्ड आहे. मग मला असं वाटलं की ठीक आहे, कलम तो लिखने में ही अच्छी आहे हमारी. तर मग मी लिहायला सुरुवात केली. जे माझे कहाण्या होत्या मी ते लिहायला सुरुवात केली. त्यानंतर मला माहिती पडलं की ते त्या लेवलचं नाही आहे आणि त्याकरिता मला मी जितकं जास्त आणखी स्टडी करत गेलो तर मला माहिती पडलं की थिएटर जे आहे ती पहिली पायरी मांडली जातं. लाईक आपल्याला जर रायटिंग शिकायची आहे या रायटिंग करायची आहे त्या माध्यमासाठी सुद्धा
0: बरोबर.
1: तर म्हणून मग मी आपला म्हणजे एक मी सावनेर एक गाव आहे तिथनं आहो, तहसील आहे ते. तर तिथनं मग मी नागपूरकडे वळलो आणि इथल्या थिएटर्सला जॉईन केलं.
0: अरे वा.
1: ज्याने की मला तिथनं वेगवेगळे प्लेज वाचायला मिळाले, करायला मिळाले. तिथनं मला कळालं की रायटिंग काय असते, कशी कसं लिहायचं आणि अँड ऑल. म्हणून मला त्यात जास्त इंटरेस्ट आला.
0: म्हणजे तुम्हाला वे मिळाला एक.
1: एक्झॅक्टली.
0: म्हणजे बेसिकली यू आर अ गुड स्टोरी टेलर.
1: हा.
0: अरे वा. सर मला सांगा की रंगमंचावर पहिल्यांदा उभं राहिला त्या क्षणी काय वाटलं होतं? त्या क्षणाने तुमचं आयुष्य कशा प्रकारे बदललं?
1: ऍक्च्युली काय झालं की जसं की मी अगोदर सांगितलं की मी एक रायटर म्हणून माझी इच्छा होती की मी काम करायला हवं अँड ऑल. आणि मी ज्याही थिएटर ग्रुप्सला कॉन्टॅक्ट करायचो जायचो त्यांच्याकडे तर त्यांचं असं व्हायचं की यार पर्सनॅलिटी छान आहे तुझी, दिसतो छान, मी तुझी स्टोरी ऐकेन पण आता नाही.
0: बरोबर.
1: माझं एक नाटक आहे, त्यात एक कॅरेक्टर आहे, परफॉर्म कर. आणि माझं असं होतं की यार आय एम नॉट अ परफॉर्मर, मला फक्त लिहायचं आहे. सर मी लिहिलेली आहे माझी काही स्क्रिप्ट, तुम्ही वाचा, मला सांगा की चेंजेस काय आणि आवडली असेल तर आपण काम करू.
0: बरोबर.
1: पण ते म्हणायचं की नाही करू आपण काम, पण अगोदर तर मला अगोदर असं वाटायचं की चला ठीक आहे, बॅकस्टेज वगैरे ठीक आहे. मग एक वेळा त्यांनी म्हटलं की थोडा मोठा कॅरेक्टर आहे, डायलॉग सुद्धा घ्यायचे आहे. मला ठीक आहे, दोन चार डायलॉग्स काय फरक पडणार आहे. ज्या वेळेला स्टेजवर चढलो आणि लाईट जसा अंगाला तो स्पर्श करून गेला ती एक वेगळीच दुनिया तिथे क्रिएट झाली.
0: बरोबर.
1: आणि ते म्हणतात ना की लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचा नशा असतो, कोणाला सिगरेटचा, दारूचा, कशाचा. रंगमंचाचा नशा खूप मोठा असतो. तो नाही सुटत.
0: अरे वा.
1: ठीक आहे. तर तो नशा तिथनं जो आहे
0: लागला.
1: हा. आणि तो जो फर्स्ट अनुभव रंगमंचाचा तो तिथनंच हे झालं की नाही यार ये नशा हर बार चाहिए,
0: ये हर बार चाहिए, हे तर करत राहायचं आहे.
1: बरोबर.
0: दुनिया इकडची तिकडे.
1: हा.
0: सर मला सांगा, जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला कथा करायला, कथा लिहायला फार आवडते, तर कथा लिहिताना किंवा कथा एक मांडताना त्याच्या भूमिका करताना त्याचं पात्राचं मन, विचार आणि भावना समजून घेण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता?
1: बघा, जसं बघायला गेलं तर पद्धती भरपूरशा आहे. आणि जे वेस्टर्न कल्चर आहे तिथनं तर आपल्याला आणखीन भरपूरशा टेक्निक्स मिळालेल्या आहे.
0: बरोबर.
1: पण जे आपल्या भारतात सगळ्यात जास्त मानलेली जातं ते भरतमुनीचे टेक्निक्स असतात, ज्यात त्यांनी आपल्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला दिलेली आहे. पर्सनली मी जे इंटरव्ह्यूज वगैरे बघतो तर मी बेसिकली त्या लोकांचे इंटरव्ह्यूज बघतो ज्यांचं ऍक्टिंगमध्ये करिअर ते लोक परस्यू करत आहे आणि छान करत आहे. तर त्यातलेच एक जसे खूप मोठे अभिनेता आहे विजय राज, ज्यांनी एक टेक्निक त्यांची सांगितली होती एका इंटरव्ह्यूला की मी नेहमी पात्राचा बॅक स्टोरीचा विचार करतो.
0: ओके.
1: तो कितीही मोठा माझा पात्र असो या किती छोटा पात्र असो मी त्याची बॅक स्टोरी मध्ये तो कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून बिलॉंग करतो, त्याचा फ्रेंड सर्कल कसा आहे, त्यांचं घरचं वातावरण कसं आहे, आई बाबा कसे आहे, त्यांची एज, स्वतःची एज, त्यानंतर की तो कुठल्या सोसायटीतून बिलॉंग करतो, तो कुठे काम करतो, सगळ्या गोष्टींचा एक जो मिलाप है वो आपका कॅरेक्टर आहे.
0: अरे वा.

0: तर मला ते खूप आवडलं आणि ते मला खूप इझिएस्ट वे वाटलं कुठल्याही कॅरेक्टरला पकडायला. तर मी ते पद्धत जे आहे मॅक्झिमम वेळा ट्राय करतो की त्याला
1: तशा प्रकारे व्हायला
0: व्हायला हवं.
1: तर आजपर्यंत केलेल्या कॅरेक्टर्सपैकी तुम्हाला सगळ्यात आवडीचं आणि जे करताना तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं असं कुठलं कॅरेक्टर नेमकं होतं आणि कुठलं नाटक ते होतं?
0: ऍक्च्युली ते सध्या हल्लीच मी एक नाटक केलेलं आहे इस दुनिया से बाहर.
1: अच्छा.
0: आणि त्यात माझं पात्र होतं संट्या म्हणून.
1: ओके.
0: तर काय आहे की माझं जर फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेलं तर माझे आई हाऊस वाईफ, माझे बाबा कंपनीत जॉब करते आणि लहानपणीपासून म्हणजे मी असा वातावरणात राहिलेलो आहो की तिथे एक ते म्हणतात ना की एक प्रॉपर एक सफिस्टिकेटेड सोसायटी राहते की तिथे कुणाला शिवाय नाही द्यायचं आहे, रिस्पेक्ट करायची आहे.

0: शिवाय नाही द्यायचं आहे, रिस्पेक्ट करायची आहे, आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. मी तशा जागेतून बिलॉंग करतोय आणि माझं जे हे कॅरेक्टर होतं ते टोटली डिफरंट होता माझ्या पर्सनल लाईफच्या याच्यावरून. की लाईक संता जो आहे तो एक गरीब असतो बेसिकली, जो रस्त्यावर राहतो, तो मुली छेडतो, जुगार करतो, दारू पितो आणि तो अशा सगळ्या गोष्टी करतो जे प्रतीकने कधी नाही केल्या.
1: वा वा वा.
0: तर त्यामुळे मला स्टार्टिंगला तो खूप चॅलेंजिंग वाटला. मग त्यानंतर वर्क करता करता करता करता तोही छान झाला,
1: होत गेला.
0: यस.
1: अरे वा वा.
0: ऍक्च्युली पण ते पर्सनली मला डिरेक्टरचं पण थँक्यू म्हणायचं आहे, कारण डिरेक्टरनी काम खूप केलं त्यात आणि माझ्यावर सुद्धा आणि कॅरेक्टरवर सुद्धा. कारण ऍज अन ऍक्टर मला हे बेसिक म्हणजे पर्सनली वाटतं की ते कॅरेक्टर करण्याकरिता जे मला एफर्ट्स लागत होते ते डायरेक्टरचा थ्रूच येतात. कुठलाही ऍक्टरचे ऍक्टिंग तेव्हा निघते जेव्हा डिरेक्टर काढून घेतं. ऍक्टर एक लिमिटपर्यंत काम करू शकतं पण त्या लिमिटला पुश करायचं काम, त्याला त्या कॅरेक्टरला त्याचा आत म्हणून ओढून काढायचं काम हे डिरेक्टरचं असतं. तर म्हणून डिरेक्टरनी खूप काम केलं आमचं नाटकात.
1: तर मला सांगा सर की आजच्या तरुणांना रील फिल्म आणि वेबसिरीज जास्त आकर्षित करतात, म्हणजे ऑब्व्हियसली गोष्ट ती खूप जास्त लोकांना दिसतं आणि त्यामुळे लोक खूप अट्रॅक्ट होतात त्या गोष्टीकडे. तर रंगमंच ज्यावर तुम्ही काम करता हा तुम्हाला या सगळ्या प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळा कसा वाटतो?
0: जसं म्हणायला गेलं तर रील्स, मूवीज, शॉर्ट फिल्म्स हे बघायला खूप छान वाटतं, करायला सुद्धा छान वाटतं. आणि मला बेसिकली असं वाटत नाही की दोन्हीही फील्ड जे आहे, थिएटर म्हणा या शॉर्ट फिल्म्स या डिजिटल मीडिया मी ज्याला म्हणू शकतो, की थिएटर आणि डिजिटल मीडिया वेगळे नाही आहे.
1: बरोबर.
0: कारण दोन्हीकडे लोकांना एफर्ट तितकेच लागतात.
1: बरोबर.
0: हा फक्त इतकं म्हणू शकतो मी की एक बेस म्हणून तुम्ही थिएटरला एक हे करता की मला इथनं शिकायचं आहे आणि मग तिथे आउटपुट द्यायचं आहे, ते टोटली रॉंग आहे. कारण थिएटर ऍक्टिंग, थिएटर डिरेक्शन, थिएटरमध्ये लाईट्स, म्युझिक हे टोटली वेगळं आहे.
1: बरोबर.
0: अँड डिजिटल मीडियामध्ये टोटली वेगळं आहे. सो फोकस तुमचा क्लिअर हवा की तुम्हाला करायचं काय. जर थिएटर करायचं आहे तर थिएटर करा आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की आता मला डिजिटल मीडियाकडे वळायचं आहे तर त्याबद्दल सुद्धा स्टडी करा.
1: बरोबर.
0: फक्त मी थिएटर केलेलं आहे म्हणून डिजिटल मीडियामध्ये मी छान काम करू शकतो असं नाही.
1: नाही, दोन्ही माध्यम वेगळे, दोघांचे प्रकार वेगळे.
0: तर ते मला असं वाटते की वेगवेगळे आहे, आपण त्याला मर्ज नाही करू शकत. कारण डिरेक्शनचं जे विजन असतं ते तिथे डिजिटल मीडियामध्ये एक कॉम्पॅक्ट विजन आहे जे त्यांना लोकांना दाखवायचं आहे आणि तेच विजन इथे वाईड होतं थिएटरमध्ये. कारण तिथे प्रत्येक पात्र प्रत्येक फ्रेममध्ये आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा सगळं करणं. तर मला असं वाटतं की दोन्ही पण वेगवेगळे आहे आणि दोन्ही ठिकाणी जे लोक काम करत आहे ते त्यांचा पटीने बरोबर काम करत आहे. फक्त इतकं आहे की शिका, आणखीन ग्रो व्हा, दॅट्स इट.
1: सर मला सांगा की जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये कधी चान्स मिळाला तुमच्या मनाप्रमाणे काम करायचा तर ती नेमकी स्टोरी कुठली असेल आणि कॅरेक्टर कुठलं असेल, कसं असू शकतं?
0: खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. कारण बॉलिवूडमध्ये खूप भरपूरशा मूवीज अशा ज्या छान बनलेल्या आहे, ज्यावर क्राफ्ट खूप छान केलेला आहे. आणि हां, थोडंफार स्टोरीमध्ये फेरबदल होतं पण मला बेसिकली जे हिस्टॉरिक मूवीज आहेत त्या जास्त आवडतात.
1: ओके.
0: लाईक आता रिसेंटली छावा येऊन गेलेली मूवी आहे आणि मी याचा अगोदर सुद्धा नाटकात सुद्धा जे आहे संभाजी महाराजांचं कॅरेक्टर एक वेळा केलेलं आहे.
1: ओके.
0: तर म्हणून मला आवडेल संभाजी महाराजांचं कॅरेक्टर करायला, कारण ते मी ऑलरेडी इथे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्याला मला जर डिजिटल प्लॅटफॉर्मवर जर उभारायचा मौका मिळाला तर आणखीन बेटर पद्धतीने करू शकतो.
1: अरे वा, क्या बात आहे. पात्रच तुम्ही असं सांगितलं की ज्यामध्ये समजून येतं की तुम्ही किती कॅपेबल ऍक्टर असता आणि तुमचा विचार करण्याची पद्धत काय असेल. तर सर मला सांगा की तुम्ही आजपर्यंत केलेलं असं कोणतं नेमकं कॅरेक्टर आहे जे तुम्ही स्टेजवर तर परफॉर्म केलं, तुमच्या स्टोरी थ्रू सुद्धा तुम्ही मांडलं, पण ते तुमच्या आयुष्यात स्टेजच्या नंतरही राहिलं?
0: स्टेजच्या नंतरही राहिलं बेसिकली काय असतं की ज्या वेळेला आपण फर्स्ट टाइम कुठलं मोठं कॅरेक्टर परफॉर्म करतो तर त्यावेळेला हे प्रॉब्लेम होते. जसं माझ्यासोबत झालेलं होतं की माझं एक फर्स्ट नाटक म्हणजे फर्स्ट मोठं नाटक म्हणू शकतो मी की ते होतं एक चादर मैलेसी, जे राज साने आमचे डिरेक्टर होते त्यांनी डिरेक्ट केलं होतं. तर तेव्हा माझं कॅरेक्टर होतं सरपंच ज्ञानचंद, जे की ते कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेला, कारण फर्स्ट टाईम माझं इतका मोठा कॅरेक्टर करायचं हे आहे.

0: अनुभवता.
1: हां आणि त्याला परफॉर्म कसा करायचा,
0: हां
1: दादाने खूप हेल्प केली, खूप मध्ये एफर्ट्स घेतले. नाटक संपलं आणि दोन अंकी नाटकाचं मला असं वाटते की एक छानपणा हे आहे की नाटक संपल्यावर लोक तुम्हाला त्या नाटकाचा कॅरेक्टरचा नावाने ओळखतात,
0: अरे वा,
1: तुमचा नावाने नाही. तर नाटक संपलं, सगळे फोटोज वगैरे काढत आहे आणि मी बॅक स्टेजला जायला निघालो आणि तिथनं एक लाईट्समॅन वरतून लाईट्स काढत होता आणि तो मला म्हणतो की अरे सरपंच,
0: अरे वा,
1: थोडा बाजून हटा ना. आणि आय वॉज लाईक की अरे मला म्हणतोय का. ते झालं. त्यानंतर मग एक दिवस दोन दिवस ते झालं सगळं आणि कॉम्पिटिशन चालू होती नाटकाची. मी तिथे सतत जायचो आणि सतत तिथे ते लोक त्यानंतर सुद्धा मला सरपंचाच नावाने ओळखायचे. पण त्यानंतर मी जेव्हा दुसरं नाटक करायला सुरुवात केली तर त्या सरपंचचे जे भावभाव होते, लाईक त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं बोलणं, त्याचं आय कॉन्टॅक्ट अँड ऑल, ते सगळं त्या माझ्यात दिसायचं.
0: अच्छा.
1: तर माझे जे कलीग होते त्यांनी मला ते कळवलं की अरे ऐक ना, ते सेम सेम होत आहे.
0: ओके.
1: सेम सेम होत आहे. आणि मला त्यावेळेला कळत नव्हतं सेम सेम काय असतं यार. मग मी माझ्या डिरेक्टरला कॉल केला, ते डिरेक्टर इथले नव्हते, त्यांना कॉल केला, त्यांना सांगितलं दादा अशी अशी प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी टेक्निक सांगितलं की कशी कसं आपल्याला त्या कॅरेक्टरचा बाहेर निघायचं.
0: ओके. वा वा वा.
1: तर तसं तो अनुभव तो होताच. म्हणून मला ज्ञानचंद एक असा कॅरेक्टर आहे, मला असं वाटतं की तो नाटक संपल्यावर सुद्धा माझा होता.
0: फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे सरी. सर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त एका शब्दात द्यायची आहेत. ऍक्टिंग की डिरेक्शन?
1: ऍक्टिंग.
0: अरे वा. कॉमेडी की सिरियस रोल?
1: कॉमेडी.
0: फेवरेट डायलॉग टाईप सांगा. इमोशनल की पॉवरफुल?
1: पॉवरफुल.
0: वा. स्टेज की कॅमेरा?
1: बोथ.
0: अरे वा वा. सर मला सांगा की जर तुम्हाला आजच्या युथवर एखादी स्टोरी लिहायची असेल किंवा एखादं नाटक सादर करायचं असेल तर त्याची कथा नेमकी कशी असेल?
1: ऍक्च्युली आम्ही या पद्धतीचं एक नाटक ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि परफॉर्म सुद्धा केलेलं आहे. मला असं वाटतं की ती कथा अशी असणार की प्रत्येकाच्या लाईफमध्ये लाईफ पार्टनर हा खूप महत्वाचा असतो. आणि आजकाल मी इतकं बघतो की जिथे तिथे घटस्फोट घटस्फोट हे खूप सतत चालू असतं. पण त्यांना आता कळत नाही की सिच्युएशन काय, त्यांना आत्ताचं जे सुख आहे ते रिश्ते जपण्याचे जे एक ओढ आहे ते नाही आहे. त्यांचं असं आहे की हमी बेस्ट आहे, त्या याच्यात आहे ते लोक. तर मला असं वाटतं की आमचं जे नाटक आहे ते त्याच पद्धतीचं होतं की कसे अगोदरच्या पिढीतले लोक आपलं नातं जपवायचे, आपलं रिलेशन समोर वाढवायचे आणि आता कसे छोट्या छोट्या गोष्टीवर झगडतात, लढतात आणि आपलं नातं संपवतात.
0: बरोबर.
1: आणि ज्या वेळेला म्हणजे खरोखर आपल्याला कोणाची गरज आहे, त्या वृद्धपणात आपल्याला वाटतं की कुणी आपल्या सोबत असावं, त्याच्यासोबत आपण बोलू शकतो, राहू शकतो, तसं कोणीच नाही राहत. आणि मग तो एकटेपणा त्या वेळेला जाणवतो. तर म्हणून माझं जे नाटक आहे आणि मी आणखीन त्याला जे आता समोर परफॉर्म करणार आहे तर ते नाटकाचा उद्देशच तो आहे.
0: काय नाही सर नाटकाचं?
1: तू तुझ्यात मी माझ्यात.
0: अरे वा. तू तुझ्यात मी माझ्यात.
1: ऍक्च्युली त्यात दोन पिढ्या दाखवलेल्या आहे मी. एक जुनी पिढी की आपलं संसार कसं चालतं त्यांचं आणि एक नवीन पिढी आणि जो संसार असतं त्यांचं हे तरुणपणापासून तर वृद्धपणापर्यंतची एक जर्नी आहे.
0: ओके.
1: की तरुणपणात डेट करण्यापासून तर वृद्धपणात एकमेकांचा साथ देण्यापर्यंतचा प्रवास आहे तो.
0: अरे वा वा वा. सर आजच्या युवा पिढीला जे नाटकात किंवा फिल्ममध्ये किंवा जे स्टोरी रायटिंगमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना तुम्ही एक महत्वाचा कुठला सल्ला द्याल?
1: स्टडी.
0: स्टडी.
1: खूप जास्त अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा. कारण जसं एक म्हणतात ना की अगोदर बॉलिवूड खूप छान मूवीज बनवायचे, खूप छान टॉपवर म्हणजे त्यांचे मूवीज असायचे. पण आता बघायला गेलं तर साऊथचे मूवीज, मल्याळम, तेलुगू हे टॉपवर चाललंय. तर त्यामागचा रिझनच आहे स्टडी.
0: बरोबर.
1: प्रत्येक गोष्टीची स्टडी करा, प्रॉपर पद्धतीने त्याला मांडा. आज नव्हतं तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे. कारण तुमच्या सक्सेससाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं लक नाही आहे, तुमची स्टडी महत्वाची आहे.
0: बरोबर.
1: लक ठीक आहे नाही आहे, पण तुमची स्टडी जर आहे तर तुम्हाला माहिती आहे मला पर्टिक्युलर काय करायचं आहे.
0: येस.
1: आणि मला काय येतं. सो मला असं वाटतं की स्टडी हा खूप महत्वाचा पाथ आहे कुठल्याही आर्ट फॉर्मसाठी.
0: येस. म्हणजे सक्सेस के पीछे मत भागो, बच्चा पहिले काबिल बनो.
1: एक्झॅक्टली. काबिल. हा मला तेच वाटतं ना की काबिल जर तुम्ही आहात तर मग प्रॉब्लेमच नाही ना कशाचं.
0: बरोबर बरोबर बरोबर सर. सर तुमच्या या रंगमंच

0: वरील प्रवासाबद्दल आणि अनुभवांबद्दल आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तुमची अभिनयावरील निष्ठा आणि रंगभूमीवरील प्रेम हे नक्कीच अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मित्रांनो, आजच्या तरुणाई या भागात आपण भेटलो रंगभूमीवरील अभिनेता प्रतीक सातपुते यांना. रंगमंचावर उभा राहणारा प्रत्येक कलाकार आपल्याला एक गोष्ट शिकवून जातो, भावना व्यक्त करण्याची ताकद आणि कलेतून समाजाशी संवाद साधण्याची शक्ती. तर मित्रांनो, मी समर बोबडे तुमची रजा घेतो. आपण पुन्हा भेटूया तरुणाईच्या पुढील भागात अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत स्वप्न पाहत रहा, कलेशी जोडलेले रहा. नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादरकर्ते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

0: स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच इथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विदर्भात जलसंधारणाचे काम करणाऱ्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. याप्रसंगी काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर, वरुड मोर्शीचे आमदार उमेश यावलकर उपस्थित होते. दिनांक 17 मे रोजी दुपारी 4 वाजता सिव्हिल लाईन्स इथल्या डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत शेतकरी आत्महत्या मुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर मंथन केलं जाणार आहे. तर 18 मे रोजी सकाळी 10 वाजता रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित जलक्रांती परिषदेत संस्थेच्या 25 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला जाणार असून विदर्भातील तामसवाडा पॅटर्न सारख्या यशस्वी जलसंधारण प्रयोगांवर चर्चा होईल. या परिषदेला पाणी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर आणि सचिव मकरंद अनासपुरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं जलपर्व, जलक्रांती, कृषी कल्याण आणि कॉरिडॉर्स ऑफ वॉटर सिक्युरिटी या महत्वपूर्ण पुस्तकांचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलं जाईल. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतलं महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. संशोधन, वकिली आणि विकास या माध्यमातून सार्वजनिक जीवनाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्व सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणण्यातील गौरवशाली भूमिका आणि लोककल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणासाठी गडकरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याच कार्यक्रमात डॉ कपिल चांद्रायण लिखित सामान्यातील असामान्य भाऊसाहेब या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. AIOCD अर्थात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसंच कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक स्पर्धेविरोधात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद पुकारला आहे. केंद्र सरकारनं इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषधं विक्रीबाबत सूचना जारी केली होती, परंतु त्याचे अद्याप कायद्यात रुपांतर झालेले नसतानाही देशभरातील सर्रासपणे ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन औषध विक्रीस स्थगिती सुद्धा दिलेली आहे. यासंदर्भात सरकारनं देखील ऑनलाईन औषध विक्रीवर बंद आणण्याची मागणी संघटनेनं केली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधील खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. राज्यातील इंग्रजी, हिंदी, उर्दू, तमिळसह सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीनं परिपत्रक जारी केलं असून नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीचे धडे शिकवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठीचं ज्ञान वाढावं तसंच स्थानिक संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी या उद्देशानं शासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत सहाय्यक लोको पायलट पदासाठी 11,127 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयानं या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली असून देशभरातील 17 रेल्वे झोनमध्ये ही भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणार असून उमेदवारांना 14 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्यात वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून गेल्या 2 महिन्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 1 मार्च ते 9 मे या कालावधीत राज्यभरात उष्माघाताचे 229 रुग्ण आढळले असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. याशिवाय आणखी 3 संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं वारंवार 40 ते 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक 89 रुग्णांची नोंद छत्रपती संभाजी नगर इथे झाली. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात 29 रुग्ण आढळले आहेत. अमरावती इथे 12, बुलढाणा

इथे 11 तर गडचिरोली इथे 8 रुग्णांची नोंद झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे बाहेर काम करणारे मजूर, डिलिव्हरी आणि मार्केटिंग कर्मचारी, वाहतूक पोलीस, रस्ते कामगार तसंच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. हवामान. अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती इथं वादळाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षाखालील गटात 30 ते 33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझकस्तानच्या आयझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला तर 37, 40, 43, 46 आणि 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीरसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे सी जोसेफ विजय यांनी घेतली शपथ. जलसंधारण ही जनचळवळ बनणं गरजेचं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. 17 आणि 18 मे रोजी नागपुरात जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी आणि मार्च महिन्यापासून राज्यभरात उष्माघाताच्या 229 रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया अगं बाई अरेच्चा या चित्रपटातलं शाहीर साबळे आणि अजय यांच्या स्वरातलं हे गीत. गीतरचना आहे शाहीर साबळे यांची आणि संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी. ऐकूया तर

या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: गम्मतजम्मत कार्यक्रमात आज ऐकूया पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे यांनी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. मग कशी चालली आहे सुट्टी? धम्माल सुरू आहे की नाही? काही जण पोहायला जात असतील, काही जण चित्रकलेच्या वर्गाला जात असतील, काही जण थोडा जास्तीच वेळ मोबाईल

मध्ये डोकं खुपसून असतील. काही जण ऊन उतरल्यावरती संध्याकाळी मस्त भटकायला सायकलिंग करायला जात असतील. हे सगळं भरभरून करताय ना. टीव्ही मोबाईल यांच्या बरोबरीनीच वेगवेगळी कौशल्य या सुट्टीत शिकणार आहात हे आपलं ठरलंच आहे. आज आपण ऐकणार आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. पण त्याआधी एक मस्त बालगीत ऐकवणार आहे मी तुम्हाला. चला ऐकूया.

0: काय मज्जा आली ना बालगीत ऐकताना. मी मगाशी म्हटलं तसं डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे इथले विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करतायत. तर चला मित्रमैत्रिणींनो सुरुवातीला ऐकूया सुषेण मुंढे यांनी सादर केलेलं भाषण बाबा माझा अभ्यास घेता तेव्हा.
1: नमस्कार, माझे नाव सुषेण नागनाथ मुंढे. असे म्हणतात की जगात 7 आश्चर्य आहेत, पण जगातलं 8वं आश्चर्य जर कोणतं असेल तर ते बघायला तुम्हाला आमच्या घरीच यावे लागेल. हो हो, हे मी नाही म्हणत, माझ्या मातोश्रींच्या सगळ्या मैत्रिणी तसेच नात्यातील सगळ्या स्त्रिया. आईला म्हणतात, तुझं काय बाई, नशीब फार थोर आहे, आमच्यासारखं नाही. आमच्या चुनीचं होमवर्क घेऊन मीच दमून जाते. तुमच्यात कसं, घरच्या इतर जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने मुलांचा अभ्यास ही जबाबदारी तुझी एकटीची नाही. हो हो बरोबर, माझा विषय आहे बाबा माझा अभ्यास घेता तेव्हा. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातलं पहिलं विद्यापीठ म्हणजे आपल्या आईची मांडी. मी पण अभ्यासाचा श्री गणेश करायला शिकलो ते आईच्याच हस्ते. शाळेत बाई आम्हाला हसत खेळत आनंद मिळेल असा अभ्यास समजावतात आणि घरी सराव करायला सांगतात. माझे आई आणि बाबा दोघेही शिक्षक, मला आणि दादरच नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांचे काम आणि आवडही आहे. शिकवण्याच्या जोडीला सगळ्या शिक्षकांना इतरही भरपूर कामे असतात, तशीच ती त्यांनाही असतात. पण माझ्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहत बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. घरातील अनेक बारकाव्याची कामे आईला पार पाडायची असतात. ते करत करत ती माझ्या अभ्यासाबाबत दक्ष असतेच, पण दिवसातील काही वेळ तरी मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे म्हणून मग मित्रांसोबत होणाऱ्या गप्पा मी मोबाईल बाजूला सारून बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. केवळ दिलेला होमवर्क पूर्ण केला म्हणजे झाला अभ्यास असं माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना वाटते. पण होमवर्क संपला की आमचा जास्तीचा सराव सुरू होतो. बाबा माझा हा सराव प्रत्यक्ष किंवा प्रयोगातून घेतात. केक आणि पोळीचे तुकडे करून

0: अपूर्णांक शिकवतात. फुलपाखरांचा जीवनक्रम पुस्तकात वाचून घेण्यापेक्षा शेतात नेऊन दाखवतात. नाणी आणि नोटांचे हिशेब प्रत्यक्षच करायला लावतात. दूध धान्य दोन गावातील अंतर मोजणे, नकाशा वाचून आपत्ती व्यवस्थापन हे माझ्या नकळतही मला येते जेव्हा बाबा माझा अभ्यास घेतात. गड आणि किल्ल्यांचा इतिहास तर सगळ्यांचाच प्रिय. शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा बाबा मला लहानपणापासून सांगत आहेत, त्यामुळे गणिताशी जमली गट्टी अवघड विषय सोप्पा हीच बाबांची हतोटी. दादाची यंदा दहावी असल्याने बाबांचे त्याच्याच अभ्यासात जास्ती लक्ष आहे अशी माझी गोड तक्रार असली तरी हळूच नकळत ते माझ्यावर लक्ष ठेवतात. बाबांच्या शाळेतील विद्यार्थीही बाबांच्या या अभ्यास घ्यायच्या पद्धतीवर खुश आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबा मला सांगतात की तुला शिकायचंय ते तू शिक, पण अवघड वाटणाऱ्या गोष्टी टाळू नकोस, स्वयं अध्ययन करून स्वावलंबी हो. कवितांचे अर्थ, गणिताचा ताळा, इतिहासाची सनावळी आणि इंग्लिश शब्दांचा मळा हळूहळू शिकत शिकत शहाणा हो बाळा. फक्त पुस्तकातील अभ्यास नाही तर बाजारहाट, कार्यक्रमांचे नियोजन, खेळ, स्पर्धा या साऱ्यांची तयारी करून घेण्यात बाबांचा मोठा वाटा आहे. आम्हाला क्रिकेट शिकवण्यासाठी बाबा पण स्वतः क्रिकेट शिकले. मला अभ्यासाचा बागुलबुवा मुळीच वाटत नाही. एखाद्या दिवशी क्वचित दमलो तर पूर्ण विश्रांती घेऊन नवा ताजेपणा घेऊन मी अभ्यासाला बसतो, कारण उगाच चिडचिड न करता बाबा माझा अभ्यास घेतात. बाबा माझा अभ्यास घेतात. धन्यवाद.
1: कसं वाटलं तुम्हाला भाषण? आवडलं ना? आता आपण ऐकणार आहोत नाट्य वाचन. यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत राघव घाटणेकर, दर्श बोकील, अबीर बाभुळगावकर, वरद गोवंडे, ऋषांक रामदासी, अभिनय सातपुते.
2: डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे सविनय सादर करीत आहे स्वलिखित नाट्य संहिता देवाची द्वारी. लेखन शिक्षिका सौ वैशाली जाधव, दिग्दर्शन श्री रवींद्र सातपुते, मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापिका सौ हेमा जाधव.
3: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे.
4: प्रसाद मिळेल, प्रसाद
3: माझे
4: चोरायचा का प्रसाद?
5: हे बंड्या, असं काही करायचं नाही. हा
4: एक घाबरेट काही नाही होत. एवढ्या जोरात कशाला वाजवलीस?
3: कोण रे तिकडे, कोणी वाजवली?
5: मी नाही, या बंड्याने वाजवली.
3: काय रे, तुला शाळेची घंटा वाटली की ढोल एवढ्या जोरात बडवायला? हा
5: सॉरी.
3: तुम्ही इथे कशाला आलाय?
5: आम्ही ते गणपती बाप्पा समोर प्रार्थना म्हणायला आलो आहोत.
3: ठीक आहे, मग प्रार्थनाच म्हणा, बाकीचे उद्योग करू नका. मी आलोच थोड्या वेळात.
4: ही गेली का रे ती?
5: हो गेले गेले. तरी मी म्हणलं होतं नको जायला, ओलदले ना ते. माझं तर कुणीच ऐकत नाही.
3: ए बोबड्या गप्पा बस.
5: तूच असतील बोबड्या. माझं नाव गण्या आहे. गण्या?
3: गण्या का? मग गणपती म्हणू का?
5: हो चालेल, बोला रे. गण्या गण्या गणपती,
6: गण्याची ढेरी चमकती.
7: गण्या गण्या गणपती, गण्याची ढेरी चमकती.
8: ए चिडू नका मला, नाही तर मी ललेल ना.
5: अरे ललेल नाही रे, रडेल म्हण रडेल.
3: ए नको रे जास्त चिडू त्याला. ठीक आहे, पुरे झालं. आता आपली प्रार्थना सुरू करा. बोला गणपती बाप्पा
7: मोर्या.
9: देवा मुते की मा.

0: औषधांचं काढा. माझे आजोबा घेतात, खूप कडू असतो तो.
1: मला पण नको काढा. अरे काढा नाही बावळटांनो, पाढा पाढा
2: पाढा. अरे बापरे, मला 9 पाढा येत नाही.
1: अरे गणितातला पाढा नाही रे, आपला चुकांचा पाढा.
0: आपण जर का बाप्पासमोर आपला चुकांचा पाढा वाचला तर तो आपला शिक्षक आहे ना.
1: अरे शिक्षा करायला त्या काय आपल्या बाई आहेत का?
3: ए लवकर म्हणा, नाहीतर देव झोपून जातील.
2: ए ठीक आहे, मी म्हणतो. बाप्पा, या वर्षीच्या गणेश उत्सवात तुझ्या प्रसादाचे पेढे मी चोरून खाल्ले, पण मला ते पेढे आवडले म्हणून सॉरी बाप्पा.
1: काय रे, मगाशी तर म्हणाला असं काही करायचं नाही आणि तूच घरी. हा
2: हे पण ते एकदाच झालंय आणि त्यानंतर मी बाप्पाला सॉरी पण म्हटलं. हो की नाही बाप्पा?
0: ए आता मी परवा ना माझ्या बाबांच्या फोनवर एक फोन आलेला. बाबांनी मला सांगितलं की ते घरी नाही आहेत असं सांग. त्यांचं ऐकून मी खोटं बोललो. सॉरी बाप्पा. आणि हो बाप्पा, या मोठ्या माणसांना ना खोटं बोलण्याची बुद्धी जाऊ नकोस.
1: ए बोबड्या, चल आता तू तुझी चूक कबूल कर.
3: बाप्पा, काल वर्गात बाईंनी विचारलं, सगळ्यांचा अभ्यास झालाय ना? ज्याचा अभ्यास झाला नाहीये त्यांनी उभला.
1: हो पण तेव्हा तर सगळा वर्गच खाली बसला होता.
3: अले हो, पण सगळ्यांनी अभ्यास केला होता म्हणून ते खाली बसलेले. मी खोटं वागलो, माझा अभ्यास झाला नव्हता तरी मी खाली बसलो. बाप्पा मला माफ कर, मी यापुढे असं वागणार नाही.
1: चल बंडू, आता तू आपली चूक कबूल कर बरं.
2: आज आपली काही चूक झाली नाही बुवा.
3: तू आणि चूक करणार नाही, असं कधी होणारच नाही.
1: बंड्या, तुझ्या चुका पुण्याच्या पर्वत एवढे असतील, जरा नीट आठव. अरे चुकांची भानगड नको म्हणून मी काल शाळेला बुट्टी लावून चिंचा पाडायला गेलो.
2: काय शाळेला दांडी मारलीस?
1: अरे माझा गृहपाठ राहिला होता, काय करायचं मग. म्हटलं गृह आणि शाळा दोघांकडे पाठ फिरूया.
0: शाळा बुडवून चिंचा पाडल्या, शोभत का तुला? आपल्या टीम मध्ये कोणी करत का असं?
1: बंड्या, शाळा बुडवून चिंचा पाडल्या हीच तुझी मोठी चूक झाली. आता पुन्हा असं होणार नाही. देवा, कालची चूक आणि पाडलेली चिंच तेवढी तुमच्या लंबोदरात घ्या.
3: आणि चिंतेच्या दादाला वर्षभर चिंता येऊ द्या,
0: म्हणजे बंड्याला वर्षभर शाळेत जायला नको.
1: ए म्या चेष्टा बसं, मी सॉरी म्हटलं ना देवाला. हे देऊळ आहे म्हणून शाळा असती तर असं बदललं असतं ना तुला.
3: अरे भांडू नका तुम्ही.
1: बर पुरे, आता चुकांचा पाढा वाचून झाला, आता स्वतःला जे हवे येते मागा.
4: ए देवा, नेहमी पाण्याचाच पाऊस का पाडायचा बरं?
1: कधीतरी मस्त टॉप्यांचा पाऊस पाड.
3: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होऊ दे, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
2: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
4: हो देवा, आम्हाला सर्व दे, या बदल्यात तू आमची परीक्षा घे.
3: ए नको, परीक्षा कधी नाटते आणि ते परीक्षेत उंट कदावरून ढकलून देतात.
1: हो पण खाली देवच स्वतः झेलायला उभा राहतो. मी पाहिले भक्त प्रल्हादाच्या नाटकात, काही होणार नाही, देव वाचवेल आपल्याला.
2: ते बघ कोणीतरी येतय.
0: ही तो असा चासपड कसा चाललाय?
4: तो आंधळे बहुतेक.
5: बाप्पा नमस्कार.

0: अरे वाह, टांग आता उसकी।
1: बाप्पाची कृपा, अजून काय?
0: ए, तुझं नाव काय?
1: श्रावण।
0: किती छान नाव आहे
2: श्रावण। अरे या नावावरून मला कविता आठवते।

0: श्रावण मासी हर हर्ष मानसी
1: पाठांतर कच्चं आहे तुझं. आता मी म्हणून दाखवतो. श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण.
0: तुला पण आठवत नाहीये, तुझं पाठांतर कच्चं आहे.
2: हे थांबा, मी म्हणून दाखवतो. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरबळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे.
1: अरे वा, तुझी छान पाठ आहे ही कविता.
2: अरे हीच नाही, माझ्या अजून खूप कविता पाठ आहेत. मी अजून एक म्हणून दाखवतो. अहिलत टावर पहिलत टावर हिरवाळी घेऊन.

0: हे थांबा, मी म्हणून दाखवतो. श्रावण मासी हर्ष मानसी हिरबळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे.
1: अरे वा, तुझी छान पाठ आहे ही कविता.
0: अरे हीच नाही, माझ्या अजून खूप कविता पाठ आहेत. मी अजून एक म्हणून दाखवतो. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून.
1: ए श्रावण, आम्ही जी हिरवळ पाहिली ती तर तुला दिसत नसेल. तू पाहिलीस का रे कधी हिरवळ?
0: हो पाहिले की.
1: पाहिली म्हणजे तू काय खोटा खोटा आंधळास की काय?
0: तस नाही रे, दिसत नसलं म्हणून काय झालं. स्पर्शाने कानाने मी अनुभवली आहे हिरवळ. आणि तुमच्यासारखे मित्र आहेत ना तिचं वर्णन करून सांगायला. ए तुम्ही बनाल का रे माझे मित्र?
1: हो काही हरकत नाही.
2: हो चालेल, तू आमचा चांगला मित्र बनू शकतोस.
1: ए बोबड्या गप्प बस तू. आणि तू रे आत्ता चालायस आणि म्हणे मित्र. हा आणि चांगला मित्र बनणार आहे आंधळा कुठला आलात मित्र बनायला. चल हट.
0: जातो ढकल तो कशाला. मी पुन्हा नाही आग्रह करणार तुम्हाला मैत्री करायला. मला कोणीच मित्र नाही. मला वाटलं तुम्ही चांगली मुलं आहात माझे मित्र बनार. पण असू दे, तुम्हाला मी आवडत नाही ना तस मी कोणालाच आवडत नाही. जातो मी. एक तर मला आई बाबा पण नाहीत.
1: आई बाबा नाहीत? काय रे काय झालं त्यांना?
0: माझे आई बाबा कोरोनाच्या काळात खूप आजारी होते. त्यातच ते मला सोडून गेले. आई बाबा मला तुमची आठवण येते. आता आता फक्त माझे म्हातारे आजोबा तेच मला सांभाळतात. तेच माझे मित्र आणि सगळं काही.
1: ए सॉरी आम्ही तुला दुखावलं.
0: असू दे, असं कोणी ना कोणी भेटतच असत मला. मला चिडवणार, मला नाव ठेवणार, पण मी नाही लक्ष देत त्यांच्याकडे. आपण नेहमी दुसऱ्यांचं भलं करायचं म्हणजे देवही आपलं भलं करतो असे माझे आजोबा म्हणतात. देव बाप्पा त्या सगळ्यांनी जे मागितलं ते त्यांना मिळू दे. सगळ्यांचं भलं कर. चला येतो मी.
1: ए अरे थांब, जाऊ नकोस. आम्हाला माहित नव्हतं रे आम्ही खूप वाईट वागलो तुझ्याशी. चुकलं आमचं, नाही असं वागणार पुन्हा. आम्ही बनू तुझे मित्र.
3: हो आम्ही बनू तुझे मित्र.
1: आम्ही सगळे आमच्या चुका मांडायला आणि आम्हाला काय हवं ते मागायला आलो होतो. तू मात्र सगळ्यांच्या भल्याच्या मागण्या मागायला आला होतास. आम्हाला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तुझ्या आयुष्यात एवढे दुःख आहे एवढा अंधार आहे तरी तू आनंदी कसा?
0: आनंद मांडण्यात असतो रे. आपण नेहमी दुःख विसरून आनंदाला जवळ करायला हवं. कारण आनंदाची वाट नेहमी देवाच्या पायाशी असते. ती आपण शोधली पाहिजे.
4: अरे काय चाललंय रे तुमचं? श्रावण तू इकडे आलाय, मी तुला घरी शोधतोय.
1: म्हणजे पुजारी आजोबा?
4: हो मी श्रावणचा आजोबा.
0: हो हेच माझे आजोबा आहेत. मला सांभाळणारे माझे प्रेमळ आजोबा.
4: पोरांनो याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी खूप पळापळ करतोय. देव नक्की यश देईल. आजही डॉक्टर कडे जायचं आहे. चला निघतो आम्ही.
3: हो आजोबा.
1: श्रावण आपण नक्की भेटू.
0: हो नक्की बाय.
1: हे चला आपण श्रावण साठी प्रार्थना म्हणूया. देवा देवा श्रावणच्या डोळ्यांचा उपचार होऊ दे, त्याला दिसू लागू दे.
2: देवा आम्ही सगळे चांगले बघू. तू का नाही करणार कोत नाही बोलणार?
3: देवा मुझे हे ची मागणे, देवा मुझे हे ची मागणे, नको आम्हाला चणे फुटाणे, मित्रासाठी अमुचे गाणे, नको आम्हाला श्रीखंड वाटी.

0: नाट्य वाचन फार सुंदर झालं ना खरंच. आपणही आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना समजावून घेत त्यांना लागेल ती मदत करत पुढे जाणं फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच वाचायची आवड असते. अशीच आपली मैत्रीण तन्वी सणस आपल्याला तिने वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल सांगतेय.
1: मी तन्वी दीपक सणस. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाढदिवसानिमित्त एक पुस्तक भेट म्हणून दिलं जातं. आमच्या शाळेच्या या अनोख्या उपक्रमांतर्गत मला मिळालेल्या पुस्तकाचं नाव आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक कथा असे आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवराय, येसाजी कंक, शनिवार वाडा आणि एक हत्ती आहे. मला पृष्ठावर म्हणजेच मागच्या पानावर साने गुरुजींची थोडक्यात माहिती दिली आहे. यात एकूण 7 गोष्टी आहेत. यातील कथा या नावाप्रमाणेच आगळ्या वेगळ्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या काळातील महत्वाचे प्रसंग आणि व्यक्ती प्रकाशात आणले आहेत. यातील एक गोष्ट मला खूप आवडली. सदाशिव नावाचा खेड्यातील मुलगा आपल्या मामा मामीच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडला आणि शिवरायांच्या सैन्यात दाखल व्हायचे असे त्याने ठरविले. तो शिवरायांपर्यंत पोहोचला. दरबारातील छोटी मोठी कामे तो करू लागला. एके दिवशी शिवरायांपर्यंत बातमी आली की लियाकत खान हा आपल्यावर हल्ला करणार आहे. ही बातमी शिवरायांनी सर्व मावळ्यांना सांगितली. त्यावेळी सर्व मावळे लियाकत खानवर हल्ला करण्यासाठी मी जाणार असे म्हणू लागले. परंतु शिवरायांनी हे काम सदाशिवावर सोपवले. सदाशिव सुरुवातीला घाबरला पण नंतर त्याने होकार दिला. रात्र झाली. लियाकत खान गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. सदाशिवही त्याच्यावर चाल करून गेला. क्षणात सगळे जळून खाक झाले. हे पाहून शिवरायांनी सदाशिवाला सोन्याचे कडे आणि शाबासकी दिली. या पुस्तकातून मानवी मूल्ये, बुद्धिमत्ता आणि चातुर्य याचेही दर्शन होते. मला हे पुस्तक खूप आवडले. तुम्हीही वाचून पहा. धन्यवाद.
0: तन्वीनी वाचलेलं पुस्तक तिने आपल्यापर्यंत पोहोचवलं. तुम्हा सगळ्यांना वाटतंय ना की या सुट्टीत भरभरून पुस्तकं वाचूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकला. आजचा एकूणच गंमत जम्मत कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून किंवा पत्र पाठवून अथवा फोन करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. बराय तर मित्रमैत्रिणींनो, आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार. बाय. टाटा.

छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जंमत आताच आपण ऐकलात. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: अधिमूल्य भरा।
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार, आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
5: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर। श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस CPI CPIM VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी N. रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखे

0: तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खराक प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: ऑपरेशन सिंधूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किट्सचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल

0: यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने एसआरए प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबरचे दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी,
3: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
3: शुभ बोला हो. काय?
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 सेकंद होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
8: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
2: एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंय वीणाताई. लिझ माइटनर, गोल्डा मायर, रोझेलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. म्हणजे जसं रोझेलिन फ्रँकलिनचं आणि लिझ माइटनरचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. 1950-52 साली रोझेलिनने आणि 1900 सुमाराला साधारण त्याच मागे पुढे लिझ माइटनर, ह्या दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे, एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जिथे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्या त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाहीत, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता किंवा चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतं, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं असतं, आणखीन पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेकी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहेच, पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेशल तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, नाहीच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य तो एक

0: देश माझा होता की बघा या रोझलीन फ्रँकलिन आणि लीज माइटलर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलीनचं तर लीज माइटलरला 9-10 वर्ष रागंदाव असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यम किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडास्कर सचिवाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खात्रीदारी करतं जग त्यांची काय वाहवा करतं हाही प्रश्न असतो. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं काम करणाऱ्या स्त्रियांचं शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही. मला त्यांचं असणं आवडलं मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सारखीबाई जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार. हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहितच म्हणजे मला तर माहितच मी एवढी स्वतःला वाचणारी समजते मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली तिचा मृत्यू 1978 साली झाला म्हणजे आम्ही जाणते होतो त्या पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या पारड्यात ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सांगण्याचे प्रयत्न करूनही कशी ती टिकून राहिली. मग हे वेगळे वेगळे क्षेत्र आहे वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आले म्हणजे शोधतोही घेतला पण महान स्त्रिया होत्या पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेले.
1: मीनाताई माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो. ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता.
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं माझ्या वृत्तीला जे मानवतं मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररीन असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक समजा रोझलीनचा हातात आलं तर मी एका पुस्तकावर थांबत नाही अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिच्या. कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीन मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे असं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते दुसरीकडे काय सापडते तिसरीकडे काय सापडते आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितला तिकडे तो तसा सांगितलाय मग खरा काय असा हे शोधण्यातून ते निर्माण हे मी लिहायला बसणार आहे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही. उलट आहे मी माहिती शोधत जाते माहिती जमवत जाते जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीच उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही ते व्यक्ती राहतं पण असं जसं तर नाही हे लोकोत्तर आहे नाही हे फार वेगळं आहे हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जा ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. पण केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम नव्हता. तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची कशी ओळखायची

0: यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारवर केलेलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्यावर लिहिलं, त्यांच्या नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिका. तर त्या आता दोन्ही ठिकाणी एक काळे आफ्रिकन, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे देश सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक राजकीय किंवा तिथले एकूण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मिळेल असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं कसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र, तर तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं ताण्यामाण्यांचं त्यांचं असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधाचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागची ध्येय काय, ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकच त्याच्यातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवे चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेन घ्यावं लागतं किंवा काहीतरी रेखाटावं जावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी, आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते, व्यक्तीचं
1: मोठे पण पळत. शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा, आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपतात, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं, चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात, की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सामाजिक पारायण केले, म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल पण त्यांना हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या या हातातल्या तुमच्या स्मार्टफोन्सनी त्यांना गुंतवलेलं आहे, त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे, तर हे थोडस झालेलं आहे निर्विवाद त्याच्या हे नाही. पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते हेही निवृत्ती बदल. म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला लावलं मोठ्याने, त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जात. पुस्तक वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचायला तयार नसतात, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना वेळावून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ती घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहेत हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीणच, म्हणजे हा

0: त्याच्यामुळे आता झाले. आणि दुसरं दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोलीभाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची. आता प्रिंट्स ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज भेटतात, 50-60 भेटतात. म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत, मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असेल तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला की त्यांना वाचनाकडे कसं वळ. आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताच्या मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कार्वर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझं घर माझा वावर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात. नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाची सुरुवात करूया ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे पिकवूनही ते उपाशी त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन शहरावरी न राहता अवलंबून काम करावे सर्वांनी. तर या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया आजच्या पहिल्या कार्यक्रमाकडे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आपल्या पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वापर करतो, पण बरेचदा या कीटकनाशकांची आपल्याला सुद्धा बाधा होऊ शकते. चला तर आज पहिला विषय ऐकूया, कीटकनाशक फवारणीमुळे होणारी विषबाधा. याबद्दलची माहिती तज्ज्ञ डॉक्टर विजया बाजड यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे कीटकनाशक फवारणीमुळे होणारी विषबाधा. आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजया बाजड, ज्या कृषी महाविद्यालय नागपूर येथे वरिष्ठ संशोधन सहायक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
2: धन्यवाद सर.
1: मॅडम, आजचा जो आपला विषय आहे तो शेतकरी बंधू भगिनींसाठी खूप महत्वपूर्ण असा विषय आहे. तर या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की कीटकनाशक कधी आणि का वापरतात?
2: कीटकनाशक वापरायचीच असेल तर आपल्याला माहिती आहे, जर आपण पेरणी करत आहे कोणत्याही पिकाची तर त्याच्या अगोदर आपण त्याचा थोडा अभ्यास करावा. म्हणजे कोणतं पीक तुम्ही पेरत आहे ते कधी पेरायचं, त्याच्यामध्ये किती अंतर ठेवायचं, दोन ओळीमध्ये किती अंतर, बी बियाणे किती वापरावे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. जमिनीची पूर्व मशागत करणे, त्याच्यानंतर फक्त केमिकल म्हणजे रासायनिक कीटकनाशकांवरच अवलंबून न राहता वेगवेगळ्या पद्धतीचा वापर तुम्ही करायला पाहिजे. जसं की मातीची मशागत करणे, बी बियाण्यांचं प्रमाण, झाडांमधलं अंतर.

0: मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर जी बियाणे तुम्ही घेत आहे हे प्रमाणित कंपनीकडूनच घ्यायची, म्हणजे फक्त तुम्ही रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता. जसं की मशागत पद्धत आहे, यांत्रिक पद्धत आहे, नैसर्गिक पद्धत आहे, निंबोळी अर्काचा फवारणी सुद्धा तुम्ही करू शकता. अशा सोप्या सोप्या पद्धती वापरून बघायच्या. आणि पीक पेरायच्या अगोदर तुम्ही त्याचे मुख्य किडी कोणते आहे, कधी येतात, कोणत्या अवस्थेमध्ये ती कीड झाडाला नुकसान करते, याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. जर तुम्ही शेतात गेले, तुम्हाला ती कीड दिसत आहे खूप जास्त प्रमाणात, मग तुम्ही त्या कीडचा फोटो काढून जिथून तुम्हाला कीटकनाशक विकत घ्यायची आहे तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा करूनच तुम्ही कीटकनाशक विकत घेऊ शकता. तुम्ही सांगणार की ती कीड अशी आहे, इथे नुकसान करताय, पण त्याच्यासाठी जर त्यांनी दुसरं औषध दिलं तर ते सुद्धा नुकसानदायक ठरू शकतं. त्याच्यामुळे पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कीडींची ओळख, ती कधी येते, कोणत्या अवस्थेमध्ये ती नुकसान करते आणि ती किती प्रमाणात तिचं नुकसान आहे. जर आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जर कमी नुकसान असेल तर तुम्हाला कीटकनाशक फवारण्याची गरज नाही. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा जरी वापर केला तरी त्या पातळीपेक्षा तुम्ही त्याचं प्रमाण कमी ठेवू शकता आणि त्यामुळे तुमचा खर्च सुद्धा वाचतो, तुमची मेहनत वाचते आणि तुम्हाला जो आर्थिक लाभ आहे, म्हणजे आर्थिक जो फायदा आहे तो तुम्हाला नक्कीच मिळेल. पण जर त्याची नुकसान पातळी जर त्यांनी ओलांडलेली आहे तर मग तुम्हाला फवारणी करणं आवश्यक आहे. फवारणी करणं म्हणजे तुम्हाला शिफारस केलेलेच कीटकनाशक तुम्हाला वापरायचे आहे, किती प्रमाणात वापरायचे आहे याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आर्थिक नुकसान पातळी जसं मी सांगितलं, नेहमीच सांगते की ही जर पातळी ओलांडली असेल तरच तुम्ही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये लवकर परिणाम ही झाडांवर दिसून येईल.
1: कीटकनाशक घरी आणल्यावर कोणती काळजी घ्यावी याही बद्दल सांगा.
0: कीटकनाशक आपण आता बाजारात घरी आणली आहे, त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले ती कीटकनाशक कोरड्या आणि सुरक्षित थंड जागी ठेवावी आणि लहान मुलांपासून दूर, शक्यतो कुलूप लावून जर तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये ठेवले तरी चालेल. त्याच्यानंतर त्याचे जे रिकामे डबे असतात, बाटल्या, खोकी, याचा पुनर्वापर करू नये आणि कीटकनाशक हे नेहमी मूळ डब्यातच साठवावी, म्हणजे जिथे खाद्यपदार्थ किंवा पाणी वगैरे आहे तिथेही ठेवू नये, ही काळजी घ्यावी.
1: यानंतर सांगा, कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना कोणती काळजी घ्यावी.
0: द्रावण तयार करताना सगळ्यात पहिले तर त्याचे ज्याच्या जी शिफारस दिलेली आहे त्याचा काटेकोरपणे वापर करावा, म्हणजे कमी किंवा जास्त कीटकनाशके वापरू नये. त्याच्यावर लिहिलेलं असतं ते वाचूनच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. लेबलमध्ये दिशानिर्देश काळजीपूर्वक वाचा, त्याच्यामध्ये एक चिठ्ठी असतं त्याच्यावर लिहिलेलं असतं ते आणि त्याच्यामध्ये चेतावणी आणि सावधानी सुद्धा लिहिलेली असतात, त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याच्यानंतर द्रावण जे तुम्ही बनवलेलं आहे ते खाद्यपदार्थ किंवा पाणी जिथे आपण ठेवलेलं आहे किंवा विहीर आहे, जलस्रोत आहे, त्याच्या बाजूला बनवू नये, थोडस दूर त्याच्यापासून ते तयार करावे. त्याचे भांडे सुद्धा आपण विहीर किंवा जलस्रोताजवळ धुवू नये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणनाशकाचा पंप जो असतो तो कीटकनाशकांच्या पंपाच्या फवारणीसाठी वापरू नये आणि कीटकनाशक आणि तणनाशक कधीही एकत्र करून वापरू नये, कारण तणनाशक आपण हे स्पेशली आपण तणासाठी वापरतो आणि कीटकनाशक कीटकांसाठी, त्याच्यामुळे त्यांचं मिश्रण करून कधीही फवारू नये, ही काळजी आपण घ्यायला पाहिजे.
1: यानंतर फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याही बद्दल सांगा.
0: फवारणी महत्वाचं, फवारणी जेव्हा आपल्याला करायची, आता आपलं द्रावण तयार झालेलं आहे, फवारणी करताना हवेची दिशा बघायची, नेहमी हवेच्या दिशांनीच फवारणी करावी. ती एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी, उन्हात फवारणी करू नये, त्याचा परिणाम आपल्याला जास्त झालेला दिसत नाही. त्याच्यानंतर उपाशी पोटी कधीही फवारणी करू नये, तसंच फवारणी करताना कधीही तुम्ही खाणे किंवा पिणे हे टाळावे, धूम्रपान तर करूच नये. त्याच्यानंतर फवारणी करताना नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करायचा, कारण की काय होतं, नेहमी फवारणी करताना त्या नोझलमध्ये कचरा अडकलेला आपल्याला दिसतो, तर तो काढण्यासाठी मग आपण बऱ्याचदा शेतकरी तोंडानी किंवा फुंकून ते स्वच्छ करतात, तसं न करता आपण तार किंवा पिन किंवा काळीचा वापर करावायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला फवारणी करायचं आहे तेव्हा तुम्ही हातात रबरी मोजे, चष्मा, लांब शर्ट, लांब पॅन्ट, मास्क आणि टोपी ही घालावी.
1: आता सांगा, फवारणी झाल्यानंतर काय काळजी घ्यावी.
0: फवारणी झाले आता आपलं द्रावण शिल्लक राहिलेलं आहे किंवा बाटल्या ज्या असेल, त्याच्या बॉटल वगैरे असेल, त्या जर आपल्याला ते नष्ट करायचं असेल तर आपण जमिनीमध्ये एक खड्डा करून त्याच्या आतमध्ये ते पुरवून टाकावे आणि फवारणी झाल्यानंतर आंघोळ करावी, कपडे धुवावे, शक्य नसल्यास हातपाय धुवून कपडे बदलून हात धुवून घ्यावे.
1: विषबाधेचा प्रसार कशाद्वारे शरीरात होऊ शकतो हे सांगा.
0: विषबाधा जी आहे ती मुख्यतः पोटातून, त्वचा, डोळे आणि श्वसन क्रियेद्वारे आपल्याला होऊ शकतो.
1: कीटकनाशक विषबाधा झाल्यास कोणती लक्षणे दिसून येतात.
0: सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काळजी घेतली तर विषबाधा होतच नाही, पण जर ती झाली तर सामान्यपणे तुम्हाला अत्यंत अशक्तपणा किंवा थकपा जाणवतो. त्वचेवर जर विषबाधा झालेली असेल तर आपल्याला जळजळणे, चुरचुरणे, डाग पडणे, जास्त घाम येणे किंवा डोळ्यांना झाली असेल तर खाज सुटणे, जळजळ होणे, पाणी गळणे, जे बुडबुडी आहे ती लहान किंवा रुंद होणे, अंधुक दृष्टी, पाचन प्रणालीमध्ये जर झाली असेल तर तोंड किंवा घशाला जळजळणे, लाळ गळणे, मळमळ, उलट्या होणे, ओटी पोट

0: मध्ये दुखणे किंवा अतिसार होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येते. मज्जन संस्थित झाल्यास डोकदुखी, चक्कर येणे, संभ्रम, बेचैनी, अस्पष्ट बोलणे, फीट येणे, बेशुद्धी, आपल्याला ह्या गोष्टी जरी लक्षात येत नसेल पण फवारणी झाल्यानंतर ह्या जर आपल्याला जाणवत असेल तर आपल्याला नक्कीच त्याची काळजी घ्यायला पाहिजे. श्वसन प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की खोकला, छातीमध्ये वेदना किंवा श्वास घेण्यात त्रास होतो.
1: यानंतर सांगा की वैद्यकीय सुविधांच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी किंवा त्या दरम्यान काय प्रथम उपचार आपण करू शकतो.
0: सर्वप्रथम विषबाधा झालेल्या व्यक्तीमध्ये त्याला अपघात स्थळापासून दूर न्यायचं, जिथे पण झालेला आहे शेतात ना, आणि लेबलवर जे दिशानिर्देश दिलेले आहे ते काळजीपूर्वक वाचावे. मी पहिले पण सांगितलंय की फवारणीच्या अगोदर सुद्धा वाचावे आणि अशा वेळेस तर ते पहिले वाचून घ्यावे. त्याच्यानंतर त्याचे कपडे बदलावे. जर तो बेशुद्ध पडला असेल तर त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करावा, पण बेशुद्ध व्यक्तीस काहीही खाऊ किंवा पिऊ घालण्याचा प्रयत्न करू नये, तत्काळ त्याला डॉक्टरकडे न्यावे.
1: मॅडम, यानंतर सांगा की विषबाधा कशामुळे झालं हे लक्षात येताच काय करावं.
0: हा, आता आपल्याला जर माहिती झालंय की विषबाधा झाली आहे आणि डॉक्टरकडे जायला वेळ असेल, विषबाधा समजा पोटातून झाली असेल तर मी सांगितलं की दिशानिर्देश वाचून ताबडतोब त्याला उलटी करायला, जर त्याच्यावर मेन्शन असेल की उलटी करायची आहे तर, कारण पेट्रोलियम आणि कॉस्टिक अल्कली सारखे जर पदार्थ पोटात गेले असेल तर उलटी जर केली आपण तर त्याचं अधिक नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर जर डोळ्यात गेले असेल, इतर भागांपेक्षा डोळ्यांच्या पापणीद्वारे कीटकनाशके खूप लवकर शोषले जातात शरीरामध्ये. काही प्रकारच्या कीटकनाशक काही मिनिटातच डोळ्यांना इजा करू शकतात, त्याच्यामुळे पापणी उघडी ठेवून 5 मिनिटं तरी स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्यावे आणि त्याच्यानंतर कोणत्याही आय ड्रॉपचा वापर करू नये. तसंच त्वचेवर जर कीटकनाशक पडले असेल स्वच्छ पाण्याने धुवावा, त्याच्यासाठी साबण, फेसवॉशचा वगैरे वापर करू नये. श्वसनाद्वारे जर विषबाधा झाली असेल तर मग अशा वेळेस त्याचा त्या रुग्णाचा श्वासोच्छ्वास योग्य रुतीने सुरू आहे की नाही हे तपासायचं. तपासल्यानंतर त्याला तत्काळ मोकळ्या हवेत न्यायचं, त्याचे कपडे सैल करायचे. जर त्वचा निळी पडली असेल किंवा श्वासोच्छ्वास घेण्यात नियमित होत नसेल, खूप त्रास होत असेल, तर कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. म्हणजे सुरक्षित फवारणी ही आरोग्याचीच खरी कमाई आहे असं मला वाटतं.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, कीटकनाशक फवारणीमुळे होणारी विषबाधा या महत्वपूर्ण विषयी आज आपण माहिती ऐकलीत. कृषी महाविद्यालय नागपूर येथे वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत डॉक्टर विजया बाजड यांच्याकडून. मॅडम, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींना दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: तर मंडळी, कीटकनाशक फवारणीमुळे होणारी विषबाधा याबद्दलची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर विजया बाजड यांच्याकडून.
2: गोकुळ कार्यक्रम खास आपल्या बालगोपालांसाठी
3: आणि विद्यार्थ्यांसाठी.
2: यात असते फुल टू धमाल.
3: माझी शाळा मालिकेत ऐकायला मिळते विद्यार्थ्यांची कमाल.
2: कार्यक्रम माहिती आणि मनोरंजनाचा,
3: आपल्यासाठी विविध महत्वपूर्ण विषयांचा. चला तर जाणून घेऊया. घेऊन येते माहिती आणि अभ्यास.
2: तर यातच आपण जाणून घेतो नैसर्गिक आणि तांत्रिक माहिती खास.
3: कधी आपण भेटी घेतो बाल कलाकारांची,
2: तर कधी सफर करतो किल्ल्यांची.
3: कार्यक्रमात चंगळ असते वैविध्यपूर्ण मालिकांची.
2: सोबतीला जोड किलबिल बालगीतांची. तेव्हा ऐका गोकुळ कार्यक्रम खास. बालमित्र मैत्रिणींसाठी गोकुळ.

0: ओटीवर हा आपल्या मैत्रीचा कट्टा रंगतो मैत्रिणींसाठी खास,
1: म्हणूनच आपल्या सख्यांना असते ओटीवर कार्यक्रमाची आज।
0: यात असतात स्त्री सक्षम करणारे कायदे वरदाई,
1: तर आपली काळजी घेणारे प्रकृती विषयक सल्ले आरोग्यदायी,
0: अन्नपूर्णा घेऊन येते स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी जी रुचते प्रत्येक गृहिणीच्या मनी,
1: साथ उद्यमी भगिनींच्या मुलाखतींची तर प्रगत शेती करणाऱ्या शेत शिवारातील तीची,
0: कार्यक्रमाची शोभा वाढते गीत संगीत कार्यक्रमानं,
1: तर गोडी वाढते कौटुंबिक संवाद मालिकेनं।
0: असा हा ओटीवर खास ग्रामीण महिलांसाठी असलेला कार्यक्रम,
1: तेव्हा जरूर ऐका
0: कार्यक्रम ओटीवर।

नमस्कार मंडळी, ऐकूया अल्पसंख्याकांसाठी कल्याण योजनेअंतर्गत पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रम. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणावरील स्थायी समितीने 15 फेब्रुवारी 2014 रोजी धार्मिक अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत आपला अहवाल सादर केला. 2005 मध्ये सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम धार्मिक अल्पसंख्याकांचे कल्याण याद्वारे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी वाढवणे, राहणीमानात सुधारणा करणे आणि जातीय दंगली रोखणे आणि नियंत्रित करणे. सध्या मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन हे धार्मिक अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. समितीची प्रमुख निरीक्षणे आणि शिफारसी आहेत शैक्षणिक संधी वाढवणे. समितीने मुस्लिम महिलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून मुस्लिमांचा साक्षरता दर सुधारण्याची शिफारस केली. अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्तींची संख्या अशी वाढवली पाहिजे की प्रत्येक अल्पसंख्याक विद्यार्थ्याला विद्यापीठ स्तरापर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकेल. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी कोचिंग अकादमी स्थापन केल्या पाहिजेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रवेश घेतलेल्या मुलांच्या संख्येव्यतिरिक्त शाळा सोडणाऱ्या मुलांची आणि शेवटी शाळा पूर्ण करणाऱ्या मुलांची संख्या यांचा डेटा गोळा केला पाहिजे. रोजगाराच्या संधी वाढवणे. अल्पसंख्याक समुदायाच्या समस्यांद्वारे तसेच इतरांनी अधिसूचित अल्पसंख्याक एकाग्रता असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठे आणि मध्यम उद्योग विकसित केले पाहिजेत. 2010 ते 2011 मध्ये अल्पसंख्याक समुदायातील सुमारे 10% लोकांना रोजगार दिला. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सुमारे 60%. दोघांनीही अल्पसंख्याक समुदायातील किमान 15% लोकांची भरती करण्याची शिफारस केली. राहणीमान सुधारणे. शहरी भागातील मुस्लिमांसाठी गरिबीचे प्रमाण सर्वाधिक 34% आहे. या व्यतिरिक्त एकूण लोकसंख्येतील कामगारांचे प्रमाण सर्व धार्मिक गटांमधील विशेषतः शहरी भागातील महिलांपेक्षा पुरुषांसाठी खूप जास्त आहे. बेरोजगारीमध्ये घट झाली आहे आणि मुस्लिमांमध्ये कामगार लोकसंख्येचे प्रमाण वाढले आहे. नियोजन. प्रकल्प मजूर करणे आणि निधीचे वाटप जिल्हा स्तरावर न करता ब्लॉक स्तरावर केले जावे. अल्पसंख्याक समाजातील दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींची यादी तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक अल्पसंख्याक एकाग्रता गटामध्ये विविध सरकारी संस्थांशी संपर्क साधण्यासाठी एक नोडल अधिकारी असावा. कार्यक्रमाने अल्पसंख्याक समुदायांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या पाहिजेत, ज्यामध्ये महिला आणि मुलांसाठी विशेष सुविधा असतील. जातीय दंगली रोखणे आणि नियंत्रित करणे. जातीयवादाचा सामना करण्यासाठी विविध भागधारकांचा समावेश असलेला एक विस्तृत ब्लॉक निहाय कार्यक्रम विकसित केला जावा. यामध्ये उपाययोजना, दंगलग्रस्तांचे जलद पुनर्वसन आणि मानवी संसाधने आणि गुंतवणुकीचे एकत्रीकरण यांचा समावेश हवा. जातीय मुद्द्यांवर पोलीस दलांनी संवेदनशील बनले पाहिजे. धन्यवाद. तर मंडळी, शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या नवा भारत या कार्यक्रमात आज आपण अल्पसंख्याकांसाठी कल्याण योजना याबद्दलची माहिती ऐकलीत. मंडळी, ह्यानंतर आता ऐकूया तुमचा आमचा आवडता कार्यक्रम, ज्याच्यासाठी आपण आठवडाभर आतुरतेनं वाट पाहता. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा कार्यक्रम राम राम मंडळी. राम राम मंडळी, मी शंतनू ठेंगडी आपलं श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणाऱ्या आपल्याच आवडत्या कार्यक्रमात स्वागत करतो आहे, ज्याचं नाव आहे राम राम मंडळी. दरवेळेस प्रमाणेच आपल्या प्रतिक्रियांचा, प्रेमाचा आणि गाण्याच्या आवडीनिवडींचा वर्षाव पत्रांद्वारे आमच्यावर झालेला आहे आणि त्याची पोचपावती देण्यासाठी आजचा हा विशेष कार्यक्रम खास आपल्यासाठी. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पत्र वाचनाला. मंडळी, पहिलं पत्र आमच्याकडे आलेलं आहे गाव वेणी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे यांच्याकडून. हे लिहितात, कार्यक्रम माझं घर माझं वावर आकाशवाणी नागपूर इथून. आरोग्य तपासणी, जमिनीची सेंद्रिय कर्ब, शेणखत, गांडूळ खत, सिंचनाद्वारे खताचा वापर करावा, या सगळ्याबद्दल खूप छान माहिती सांगितलीत, तशीच सविस्तर माहिती सुद्धा सांगितलीत. यासोबतच हे लिहितात, आधुनिक सिंचन प्रणाली, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा अनेक प्रकारच्या पिकांमध्ये वापर याबद्दल सविस्तर माहिती सांगितलीत. तसेच प्रगतीशील शेतकरी शेतीविषयी सविस्तर माहिती सांगतात, हे आम्हास खूप आवडतं. यवतमाळच्या श्रोत्यांनी आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले मनापासून आम्ही आभार मानतो. यासोबतच एका छानशा गीताची आवड आपण आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, जी आम्ही नक्कीच पूर्ण करू. ऐकूया आपलंच एक आवडीचं गीत.

मंडळी, ह्यानंतर ऐकूया शासकीय योजनांची माहिती नवा भारत या कार्यक्रमात. आज आपण अल्पसंख्याकांसाठी कल्याण योजना याबद्दलची माहिती ऐकूया.

यानंतर पुढचं पत्र आम्हाला पाठवलं आहे वॉर्ड क्रमांक 7 आकोट इथून श्रीरामपंत हरिभाऊ वानखडे, गणेश सुखदेव टवले, सुरेश महादेव डांगरे, बंडूभाऊ ओजल परिमल वानखडे यांनी. हे लिहितात, आम्ही माझं घर माझं वावर कार्यक्रम नित्य नियमाने ऐकतो. यामधून नवा भारत या कार्यक्रमात शासन मान्य योजनांची माहिती समजली, त्याचे लाभ गरजूंनी घ्यावे हा संदेश मिळाला. तसेच या दिवशी प्रमोद पर्वते यांनी शेती तंत्रज्ञानाबद्दल उपयुक्त माहिती दिली, ती शेतकऱ्यांसाठी हिताची ठरली. सर्व आकोट रहिवासियांना आमचे मनापासून धन्यवाद की आपण नित्य नियमाने आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवता. पुढचं पत्र आम्हाला पाठवलेलं आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ येथील आमचे श्रोते मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर हून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकीर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, वळसंगी कर, बिस्मिला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा इथून. त्यासोबतच तालुका बिलोली जिल्हा नांदेड हून चांदणी आयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांच्याकडून. श्रुते हो, आपल्या पत्रातून हे कळलं आहे की तंत्रज्ञानामुळे विदर्भातच नाही तर विदर्भातील आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र विदर्भाबाहेर देखील ऐकलं जातं. नांदेड आणि लातूर येथील आमच्या श्रोत्यांना आमचे मनापासून धन्यवाद. यानंतरचं पत्र आम्हाला पाठवलं आहे गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड वरून गणेशराव लांडगे, सौ विमलताई लांडगे, कुमारी अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे यांनी. त्यासोबतच ढाणकी तालुका उमरखेड वरून श्रीकांत डांगे, सौ करुणा डांगे, कुमार ओंकार अंजली डांगे यांनी. हे लिहितात, भाऊताईस सप्रेम नमस्कार. गुरुवारी 7:30 कार्यक्रम माझं घर माझं वावर यामध्ये कौटुंबिक संवाद मालिका गोष्टी गावगाड्याच्या हा कार्यक्रम ऐकत असताना कार्यक्रम कधी संपला ते कळलंच नाही इतके आम्ही त्यात गुंग झालो. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी मध्ये सचिन लाडोळे यांनी गहू, तूर, हरभरा, ऊस, उन्हाळी भुईमुग, तीळ या पिकाचे उत्पन्न कसे वाढवावे, कसे करावे याची माहिती दिली. यातून आम्हाला मोलाची माहिती मिळाली. ही माहिती समजून शेतकरी मित्र खुश असतात. आपले मनपूर्वक धन्यवाद. समस्त गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड आणि ढाणकी तालुका उमरखेड येथील आमचे श्रोते आहेत त्यांना आमच्याकडून सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण सुद्धा नेहमीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत असेच पोहोचवत रहा. यासोबतच एका छानशा गीताची आवड आपण आमच्यापर्यंत पोहोचवली आहे जी आम्ही नक्कीच पूर्ण करू. ऐकूया आपलंच एक आवडीचं गीत.

0: मंडळी, यासोबतच वेळ अभावी सगळ्या पत्रांची पोचपावती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकत नाही, पण आम्ही आश्वासन देतो पुढच्या येणाऱ्या राम राम मंडळी या कार्यक्रमात आम्ही नक्कीच सगळ्या श्रोत्यांची पत्र मन लावून वाचू, जसे आपण मन लावून आमचे कार्यक्रम ऐकता. आपल्या प्रेमाचा आणि पत्रांचा वर्षाव अशाच पद्धतीने आकाशवाणी नागपूरवर कायम ठेवा. तोर आजचा कार्यक्रम मी इथे संपवतो. समस्त श्रोत्यांना आपल्याच रेडिओ मित्र शंतनूकडून राम राम मंडळी. तर मंडळी, आपण ऐकलात श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा कार्यक्रम राम राम मंडळी. शेती व्यवसायाची शास्त्रोक्त माहिती,
1: पीक लागवडीचं सुधारित तंत्र,
0: तसंच तज्ञांचा गुरुमंत्र,
1: प्रत्येक हंगामाची तत्परतेने माहिती,
0: आमच्या विशेष मालिका आपल्यासाठी घेऊन येते,
1: शासनाच्या नवीन योजना,
0: तर प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव,
1: बोल कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे
0: आणि शेतमाल निर्यातदारांचे
1: थेट संवाद शेतकऱ्यांशी,
0: पशु आणि शेती विषयक शंकांचं निरसन करी
1: घेऊन येतो आम्ही पशु जगत कृषी तंत्रज्ञानाचं नवदालन.
0: करतो कौटुंबिक संवाद मालिकेत आपले मनोरंजन,
1: साथ तुमच्या मनोरंजनाला तुमच्या पत्रांची, आवडीच्या गीतांची आणि अभिप्रायांची,
0: घेऊन येतो कार्यक्रम आवड बळी राजाची, कार्यक्रमाला जोड पूरक व्यवसायांची.
1: तर असा हा सर्व समावेशक कृषी मार्गदर्शन पर कार्यक्रम
0: माझं घर माझा वावर.
1: तेव्हा ऐका दररोज रात्री ठीक 7:30 मिनिटांनी आपलाच कार्यक्रम
0: माझं घर माझा वावर.

0: आली हो आली, पत्र आली,
1: आम्हाला आमच्या कार्यक्रमांची पोच पावती मिळाली.
2: आता ऐका, ही पत्र कोणाची?
1: तर ही आमच्या लाडक्या श्रोत्यांची.
2: या पत्रात असं असतं तरी काय?
1: यात असतात श्रोत्यांचे अनमोल अभिप्राय,
2: यात आवड असते गीतांची,
1: पूर्ण होते इच्छा मनोरंजनाची,
2: अशा आपल्या पत्रांची आम्हाला असते आतुरतेने आस.
1: तेव्हा श्रोते हो, आपली पत्र पाठवा आम्हाला खास.
2: लिहा मजकूर आमच्या कार्यक्रमांच्या अभिप्रायांचा,
1: त्याला जोड असू द्या आपल्या आवडीच्या गीतांचा.
2: तेव्हा पाठवा पत्र राम राम मंडळी, केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001 या पत्त्यावर.
1: आपल्याच पत्रांना पोच देणाऱ्या
0: राम राम मंडळी कार्यक्रमात.
3: चला तर यासोबतच आजचा कार्यक्रम इथे संपवतो. आपल्या पत्राद्वारे आपल्या आवडी निवडी आणि प्रेम आमच्यापर्यंत असंच पोहोचू द्या. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. द्वारा केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001. चला तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. तोवर मी शंतनू ठेंगडी घेतोय आपली रजा. नमस्कार.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहते प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
4: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
3: आप भी जुड़िए हमारे साथ
4: विज्ञापन के जरिए.
3: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
4: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
3: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
4: फोन नंबर है 2548271
3: 2-54-82-71.
5: शास्त्रीय संगीताचा आनंद लुटा आकाशवाणी वरून.
6: आलाप बोल आलाप, मोठा ख्याल छोटा ख्याल,
5: बोलताना दाणेदारताना,
6: मसीद खानी गत रजा खानी गत,
5: झाला तर कधी कधी वाद्यांची जुगलबंदी.

0: पलीकडचं जग अनुभवा,
1: सप्त सुरांचं आसं म्हणतातलं वास्तव्य मनात उतरवा.
0: आकाशवाणीच्या माध्यमातून
1: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
0: फक्त आकाशवाणीवरून.
1: ऐकत रहा
0: आकाशवाणी.

0: श्रोते हो, मंगळवार 7 एप्रिल 2026 रोजी नागपूर केंद्राहून प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल असावे घरते अपुले छान या मालिकेमध्ये घरातील प्रकाशरचना या विषयावर गार्गी चाटी यांची मुलाखत आणि त्यानंतर कलाविश्व या मालिकेत ईशा रानडे यांची मुलाखत. तर ऐकायला विसरू नका आपल्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून सुद्धा.
1: पिकांना भारी वाढ आणि दमदार उत्पादन हवं असेल तर आहे एक उत्तम खत, किसान शक्ती निर्मित भारत NPK 5 15 0 10 युरिया शक्ती.
2: होय, किसान शक्ती निर्मित भारत NPK 5 15 0 10 युरिया शक्ती, ज्यामध्ये आहे नायट्रोजन फॉस्फेट. मुंबई
3: राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस CPI CPIM VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास

0: माध्यमांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे. देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे. त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. उत्तर प्रदेश

0: देशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला, तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातल्या आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. संध्याकाळचे 8:15 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पोवाडा. गायला आहे रामजन बगणीकर आणि सहकार्यांनी.
2: धन्य धन्य शिवाजी राजे, कीर्ती ज्यांची गाजे, नौबत रवाजे दखन देशात.

सोळाशे चौसष्ट साली शाहिस्तेखाना आला पुण्याला, शिवबाने विचार करून निकावा हो केला, रात्रीच्या वेळेला वाड्यात गाठलं त्याला, त्याला वार शाहिस्त्यावर

शाहीर रमजान बगणेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या पोवाड्यानंतर लोकसंगीताच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक देवगीत.

आतापण ऐकलं शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक गीत. या गीतासोबतच लोकसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. रात्रीचे 8:30 आणि 28 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील संत मीराबाई यांचं हे भजन, बोल आहे माई मैने गोविंद लीनो.

आताच आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात संत मीराबाई यांचं भजन. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता चटर्जी यांच्या आवाजातील संत नानक यांचं भजन.

शांताता चटर्जी यांच्या स्वरातील संत नानक यांच्या भजनानंतर आता ऐकूया शीला वर्मा यांनी गायलेलं संत मीराबाईंचं हे भजन. बोल आहेत मैं तो गिरधर के घर.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 आणि 21 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण सुद्धा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.